अथवा 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ 1948 अर्थात 29 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत मंगल ध्वनीनं. श्रोते हो सुप्रभात.

0: नमस्कार सांगली, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं नवीन सक्सेना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कल नई दिल्ली में जनजाति सुरक्षा मंच के प्रतिनिधियों से मुलाकात की.

तारा गंभे यांच्या स्वरात सुप्रभात स्तोत्र आपण ऐकलत. गिरवाण वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 6:10 होत आहेत. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

सालाराम यांच्या रचनेला संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. हृदयनाथ मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात प्रभात वंदन, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं किशोर कुलकर्णी यांचं.

उषावाघ यांनी गायलेली गंगाधर महांबरे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकताय प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रमेश अणावकर यांच्या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. स्नेहल जोशी यांच्या स्वरात भक्तिरचना आपण ऐकलीत. प्रभात वंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रुती सडोलीकर यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

वसंत बापट यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती कनू घोष यांनी. समूह स्वरात आपण देशभक्तीपर गीत ऐकलं आणि या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय याविषयीची संकलित माहिती ऐकूया, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: मंडळी, शेतीला पूरक म्हणून आपण दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्यानं संकरित गायी, गावठी दुधाळ गायी आणि दुधाळ म्हशी या पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा जर व्यवसाय आपण केला तर निश्चितपणाने शाश्वत धंदा आपल्याला होऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या देखील तो आपल्याला परवडू शकतो. मंडळी, या गोष्टीचा विचार करून आपण दुग्ध व्यवसायाकडे चांगल्या नजरेने बघायला हवं. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी साधारणतः 300 मिलीलिटर दुधाची आवश्यकता असते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढवणं हे फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गायीपासून 45% तर म्हशीपासून

95% दूध मिळतं असं समजलं जातं. पण यात सध्या तरी उलटं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दुधामध्ये पाणी, कार्बोदक, स्निग्ध अंश, क्षार, जीवनसत्व इत्यादी भरपूर प्रमाणात असल्यामुळं दूध हे आपल्याकडं पूर्णान्न मानलं जातं. गाईच्या 1 लिटर दुधातून 600 किलो कॅलरीज तर म्हशीच्या 1 लिटर दुधापासून साधारणतः 1000 किलो कॅलरीज आपल्याला मिळत असतात. दुधापासून अनेकविध पदार्थ आपल्याला तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी आपण लक्षात घ्यायला हव्यात. किमान 5 ते 10

0: 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आपला गोठा असणं अपेक्षित आहे. नजीकच पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी खूप महत्वाच्या आहेत. मंडळी, फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ गायींची आणि म्हशींची निवड करावी. दुधाळ गायींची खास वैशिष्ट्ये असतात, त्या वैशिष्ट्याच्या आधारे गायी खरेदी कराव्यात. त्याचप्रमाणे म्हशींची देखील निवड करावी. दुग्ध व्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वितांच्या गायी किंवा म्हशी निवडाव्यात. त्यांचं वय हे साधारणतः 3 ते 4 वर्षाचं असावं. त्या वर्षाला एक वेध देणाऱ्या असाव्यात, निरोगी असाव्यात. दुग्ध व्यवसायासाठी जर्सी, होल्स्टीन, फ्रिजियन, देवणी, गीर, थरपारकर या गायी पाळाव्यात. तर दिल्ली, मुर्हा, पंढरपुरी, जाफराबादी इत्यादी जातीच्या म्हशी पाळाव्यात. गाई म्हशीसाठी गोठा हा आदर्श असावा. गाई म्हशींची संख्या 16 पर्यंत असेल तर एकरी पद्धतीचा गोठा असावा, आणि 16 पेक्षा जर जास्त संख्या असेल तर मात्र दुहेरी गोठा असणं अपेक्षित आहे. जनावर बांधताना तोंडाकडे तोंड करून अगर शेपटीकडे शेपटी करून बांधावीत, म्हणजे दूध काढणं हे आपल्याला सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटच्या कोबेच्या असावी. मूत्र वाहण्यासाठी शेपटाच्या बाजूने नळी असावी. गोठ्याची उंची साधारणतः 14 ते 15 फूट असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या किमान 3% वाढलेला आणि हिरवा चारा आपण देणं हे अपेक्षित आहे. प्रत्येक लिटर दुधापाठीमागं 300 ते 400 ग्रॅम पशुखाद्य तर 50 ते 100 ग्रॅम क्षार मिश्रण देणं हे महत्त्वाचं आहे. अ, ब, क आणि ई या जीवनसत्वांसाठी हिरवा चारा दिला गेलाच पाहिजे, म्हणजे दुधात घन पदार्थांचं म्हणजेच फॅटचं प्रमाण आपल्याला चांगलं मिळेल. अलीकडे जैविक दूध निर्मितीला देखील खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. गाई म्हशींना घटसर्फ, फऱ्या, फाशी, ब्रुसेलिओसिस इत्यादी जीवाणूजन्य आजार होत नाहीत ना याची काळजी घ्यावी. शिवाय बुळकंडी, लाळ्या खुरकत, रेबीज, डेंग्यू इत्यादी रोगांपासून देखील त्यांचं संरक्षण करावं. त्यासाठी वेळोवेळी लसीकरण करून घ्यावं, म्हणजे जनावरांचं आरोग्य चांगलं राहील. या व्यवसायाकडं आपण केवळ व्यवसाय म्हणून न बघता आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून जर पाहिलं आणि त्यानुसार त्याची योजना केली तर नक्कीच आपल्याला त्यापासून 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील.
1: दुग्ध व्यवसाय याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाहीये किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव. बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन

0: करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो, ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः आपण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हा कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत. एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात. बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं 4 प्रकारचे एन्झाईम्स आढळतात. प्रोटीयस, लिपेस, अमायलेज आणि सेल्युलेज. प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं. स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात. लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते. अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं. या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात. ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे. ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून

0: ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं. याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायोक्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अमली असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायोक्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायोक्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायोक्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं. बायोक्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळं बायोक्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायोक्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायोक्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायोक्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत.
3: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 आणि 25 सेकंद झालेत. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:00 सुविचार आणि काही निवेदन आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजेतवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर आणि 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल आणि नंतर आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठी

0: श्रोते हो सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:55 लखलक चंदेरी या कार्यक्रमात आपण आस्वाद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. सकाळी 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 9:15 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात दंतचिकित्सक डॉक्टर गौरी सगरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात त्वचा रोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल सकाळी 10:00. 10:15 गांधी वंदना. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 11:00 आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला आपण ऐकाल वनिता मंडळ. या कार्यक्रमात पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपचार याविषयी मार्गदर्शन करतील डॉक्टर वैशाली तौट. त्याचबरोबर छाया बासलवाडकर यांची कथा आपण ऐकाल. 1:05 गीत बहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील. 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित अवनिंद्र शेवलेकर यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. श्रोते हो आमची सायंकालीन सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात राजेंद्र यस्कर आणि सहकारी सादर करतील संगीत भजन. 6:30 रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:15 कव्वाली. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. रात्री 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात उस्ताद जाकीर हुसेन यांचं तबलावादन आपण ऐकाल. तर श्रोते हो असे होते आमचे असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातम्याही सहक्षेपित करू. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026 सकाळचे 7:00.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 9555551300.
1: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
2: भारत सुतगिरणी परिसर कुपवाड रोड सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. आजचा सुविचार: माणसाने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं, राग आवरायला शिकणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याचं अस्तित्व हे क्षणभरासाठी असलं तरी तो राग आयुष्यभराचं नुकसान करण्याची ताकद ठेवत असतो. सुविचार आपण ऐकलात.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण जरूर ऐका रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashwani@gmail.com. sanglyakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहो.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सृष्टीचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सतारीचे बोल असोत
3: की मांजुळ बासरी,
2: शतताऱ्यांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची

0: सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला.

0: ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमेरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणी ताजे तवानी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत न कळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते.
1: डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
2: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओल्ड कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडस हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
2: सो हेड अँड नेक कॅन्सर मध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो. नाकाचा मागचा भाग त्याला नेरोफॅरिंग्स म्हणतो, घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळे मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
1: अच्छा, सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
2: अनफॉर्च्युनेट आहे.
1: अच्छा,
2: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकि फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
1: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वाचतो तुम्ही हे सांगितलेलं आहे, पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सर मध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेट कडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
2: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्व्हे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे 2016 मध्ये झालं असेल, दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि डब्ल्यूएचओ तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये, 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं

0: करायचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बक्कल म्युकस आपण चालतो, हे चीक म्युकस असते, आतलं जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणे कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. असण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला त्याला कंट्रोल करायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
0: सो देयर टू क्वेश्चन्स. फर्स्ट, तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री, त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकर लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर देन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे फक्त तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असं होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्री मॅच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख, इट्स 1 करोड.
1: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडस तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःच तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस. आम्ही इंग्लिश मध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे, आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे, दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातो आता, दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचा, बकल मुगुजा चेक म्हणजे आतलं चीक मुगुजाचे चेक करायचं, टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा, आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
1: कसं थोडस थांबवतो तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे

0: ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडंसं विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडासा जाणून
1: घ्या. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला, ते सिम्पटम्स आहे. जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे, फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत, करेक्ट, जो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चट्टा 5 वर्षापर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही, पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ते तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर.
0: अच्छा.
1: अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
0: कसं काय डॉक्टर आहे,
1: कारण सी IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोल मध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे, एक कंटेंट आहे अल्कोहोल मध्ये, ते आपला जे आतली लाइनिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत.
2: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 रोजी सकाळी 10 ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
3: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
4: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
3: 50 तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
4: संपर्क 9555551300.
3: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
4: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
3: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
1: आकाशवाणी सांगली.

0: रवींद्र सकाळचे 7:40 आणि 18 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो अशी काही केस?
4: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.

0: सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.
1: अच्छा.
0: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का, तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का, तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का, तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस, ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो, ह्याचं निदान कन्फर्म झालं.
2: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
0: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
1: अच्छा.
0: तर असं नसून 80-90% ट्युबरक्युलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्युलोसिस, ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो.
1: अच्छा.
0: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत.
1: ओके.
0: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्युलोसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
2: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
0: अगदी बरोबर.
2: या मुद्द्यावरच इथेच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 7:45 झाले. प्रसारित करीत आहोत ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: आज जी केस बघणार आहोत ती 45 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना 2 वर्षापासून डायबेटीस होता पण आता त्यांना पायाला जळजळ व्हायला लागली होती आणि म्हणून चेकिंग केलं तर डायबेटिक न्यूरोपॅथीचं निदान केलं. आता खरं तर 2 वर्षापासून डायबेटीस आहे, मग इतक्या लवकर डायबेटिक न्यूरोपॅथी होण्यामागचं कारण काय आहे याबद्दल
7: कसं नाही का की एखाद्याला डायबेटीस झाला आणि मग पायाला जळजळ झाली की लगेच त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून टाकायचं. पण आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना म्हणजे डायबेटीस नाहीये आणि तरी सुद्धा त्यांच्या पायाला जळजळ होते. म्हणजे या ग्रस्तांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर त्यांना आधीपासूनच पायाला जळजळ होत होती आणि नंतर डायबेटिक डिटेक्ट झाला. पण ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर सध्या कसं आहे की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जर का वाढलेला आहे म्हणजे आता याला कारण जर का बघितली तर म्हणजे आता आपण म्हणतो की गव्हाबद्दल भरपूर येतं, ग्लुटीन बद्दल बरोबर, बरेच जण त्याबद्दल काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगत असतात. पण सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण

0: ग्रीन रिव्होल्युशन झालं बरोबर ना, हरित क्रांती झाली, त्यावेळेला जे काही म्हणजे हायब्रिडायझेशन झालं त्यावेळेला जे काही आता पूर्वीचा जो काही गहू होता आणि आताच्या गव्हामध्ये असलेलं ग्लुटीन हे वेगळं आहे पूर्णपणे.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे ते जे काही ग्लुटीन आहे ते पचवण्याची तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांमध्ये. त्याच्यानंतर आपण जे काही पॅक फूड खातो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेली असतात, आणि आता फूड इंडस्ट्री कसं करते की हेल्थचा विचार करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही अडिक्टिव्ह कसं व्हाल याच्यासाठी बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात, त्यांनी सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्वीटनर खूप वापरलेले आहेत त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. आणि ओव्हरऑल या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या तर त्यांनी पचन आपलं काय होत असतं डिस्टर्ब होत असतं. आणि मग त्याच्यामध्ये मग प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती आहे की बीट्वेल, पण खरं वास्तविक नर्व्ह हेल्थसाठी अनेक व्हिटॅमिन्स कामाला येतात. म्हणजे नुसतंच तुमचं बीट्वेल नाही तर B1 B2 B6 B9 या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या नर्व्ह हेल्थसाठी कामाला येत असतात. आणि जर का यांचं पचनच जर का प्रॉपर झालेलं नसेल तर मात्र तुमची नर्व्ह हेल्थ काय होते डॅमेज व्हायला लागते, नर्व्ह सिस्टीमच ओव्हरऑल डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून खरं असे न्यूरोपॅथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात.
1: ओके श्रुतीहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
0: आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलंय निदान परिवर्जनम, म्हणजे कारण काय ते शोधा बरोबर की नाही. म्हणजे मग तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे आता जसं आपण गव्हाचं म्हणलं ग्लुटीन येत असेल किंवा म्हणजे पॅक फूड येत असतील किंवा म्हणजे तुम्ही जर का कुठली मेडिकेशन घेत असाल म्हणजे ऍसिडिटीची मेडिकेशन तुम्ही कंटिन्युअस घेत असाल, डायबिटिकची मेडिकेशन घेत असाल की आणखी इतर काही मेडिकेशन पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे काही बीट्वेल किंवा म्हणजे बी कॉम्प्लेक्सचं जे काही तुमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते रिड्यूस होऊ शकतं, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा काय केल्या गेल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत. कारण कसं आहे की तुमचं पचन सुधारल्याशिवाय तिथे कामच होणार नाहीये. मग आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन सांगितलेलं आहे बरोबर की नाही, म्हणजे तुमची भूक पण वाढली पाहिजे किंवा म्हणजे गट बॅक्टेरियावर आजकाल बरंचसं काही येते बरोबर की नाही, म्हणजे मग तुमचे गट बॅक्टेरिया कसे रिपेअर केले जातील, पहिल्यांदा हे गट बॅक्टेरिया डॅमेज का झाले ते बघायला पाहिजेत. आणि मग ते गट बॅक्टेरिया रिपेअर करण्यासाठी मग आयुर्वेदामध्ये जर का म्हणजे फारच तिथे तुमचं जर का कफ तयार झालेला असेल तर वमन देणं असेल, समजा पित्त फार वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का म्हणजे ऍसिडिटीमुळे जर का तुम्हाला गट बॅक्टेरिया जर का सर्व्हाइव्ह होत नसतील तर विरेचन देणं असेल. कारण कसं आहे की टेम्पररी म्हणजे रिलीफसाठी मग बरेचसे मेडिसिन्स येतात बरोबर ना, पण त्या टेम्पररी रिलीफ करून नंतर फ्युचर मध्ये पाय कापण्याची पाळी येऊ शकते, हे टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रुतीहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:50 आणि 37 सेकंद झालेत. ऐकूया गाणी मनातली.

श्रोते हो बाग हर्सुलकर यांच्या गीताला संगीत होतं विश्वनाथ ओक यांचं. राजा काळे यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेता गाणी मनातली या कार्यक्रमाचा.

अशोकजी परांजपे यांच्या गीतेला संगीत होतं अशोक पत्की यांचं. सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र प्रसारित होतील. 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर

0: भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारण और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी।
1: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती। आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत। या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली। आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं। या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली। राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं। पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली। चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं। ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली। सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते। कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल। आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले। ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे। सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे। रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते। जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC म्हटलं आहे। मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं। अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले। ईद उल अझा अर्थात

0: बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, अर्चना गुप्ता यांची हरियाणा, केवल सिंह ढिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मोंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम, एकाकीपणा, मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी
1: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार
2: अनिष्ट चिंतन करण्याची सवय जडलेल्या माणसाला जीवनात अनेक

0: क्यू दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार. अनिष्ट चिंतन करण्याची सवय जडलेल्या माणसाला जीवनात अनेक अनिष्ट प्रसंगांना आणि संकटांना तोंड द्यावं लागतं. अनिष्ट चिंतन करण्याची सवय माणसाला इतकी जडून गेलेली आहे की आपण अनिष्ट चिंतन करतो हे सुद्धा त्याला ज्ञात नसतं. जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते की माणूस जे करतो ते तो देवाजवळ मागतो. माणूस अनिष्ट चिंतन करतो म्हणूनच त्याच्या मागणीप्रमाणे निसर्ग देवतेकडून त्याच्या जीवनात अनिष्ट घटना निर्माण होतात. द लॉ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अलाइक. द लॉ व्हेन अप्लाइड इन अ निगेटिव्ह वे इज द कॉज ऑफ फेल्युअर फ्रस्ट्रेशन अँड अनहॅपीनेस. हाउएव्हर इफ युअर हॅबिच्युअल थिंकिंग इज हार्मोनियस अँड कन्स्ट्रक्टिव्ह you will experience success, prosperity and perfect health. जीवन विद्या सांगते माणसाच्या हातात शरीर रूपी चिंतामणी आहे. याचं नित्य भान ठेवून त्यानं नित्य इष्ट चिंतन आणि ईश्वर चिंतन करण्याची सवय अट्टहासानं आणि प्रयत्नपूर्वक जडवून घेतली पाहिजे. हे करणं प्रत्येक माणसाच्या हातात आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मानवी शरीर म्हणजे साक्षात कामधेनू आहे. पुराणामध्ये कामधेनूचा उल्लेख केलेला आहे. कामधेनू ही एक गाय आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं की या कामधेनूकडे ज्या कामना कराव्यात त्या सर्व कामनांना फलद्रूप करण्याचं अलौकिक सामर्थ्य त्या गायीत असतं. काम म्हणजे कामना आणि धेनू म्हणजे गाय. कामना पूर्ण करणारे धेनू म्हणून तिला कामधेनू असं म्हणतात. अशी ही कामधेनू वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात होती. त्या कामधेनूचा पराक्रम पाहून ती कामधेनू आपल्याला मिळावी अशी विश्वामित्रांच्या मनात इच्छा निर्माण झाली. ती कामधेनू विश्वामित्रांच्या स्वाधीन न झाल्यामुळं विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं अशी पुराणात कथा आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मानवी शरीर हीच एक कामधेनू आहे. परंतु मानवजातीला या कामधेनूची ओळख झालेली नाही हीच मोठी खेदाची गोष्ट. मानवी शरीर हे सर्वांगानं आणि सर्वार्थानं अलौकिक असं आहे. लहानशा बीमध्ये विराट वृक्ष असतो आणि त्या बीवर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केल्यावर त्या बीचं वृक्षात रूपांतर होतं. त्याचप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीप्रमाणे ब्रह्मांड पिंडाच्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपात वास करून असतं. मानवी शरीराच्या ठाई पंच महादेव म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंच महाभूत पंचप्राण पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय अंतरेंद्रिय सप्तधातू स्मरणशक्ती इच्छाशक्ती संकल्पशक्ती विचारशक्ती कल्पनाशक्ती भावनाशक्ती असे विविध प्रकारचे दिव्य घटक आणि विविध प्रकारच्या दिव्य शक्ती मानवी शरीराच्या ठाई वास करतात. त्याचप्रमाणे आनंद स्वरूप जाणीव रूप दिव्य चैतन्य शक्ती मानवी शरीराच्याच ठिकाणी वास करते. मला सांगायचा मुद्दा काय की सर्व घटकांनी

आता असलेलं मानवी शरीर प्रत्यक्षात अक्षरशः भव्य आणि दिव्य स्वरूप आहे. एका साध्या अणूमध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं. मग मानवी शरीराच्या ठिकाणी किती सामर्थ्य असेल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणूनच जीवनविद्या सांगते की मानवी शरीर ही कामधेनू आहे. तुम्ही या शरीररूपी कामधेनूकडे ज्या ज्या कामना व्यक्त कराल त्या सर्व कामना फलद्रूप करण्याचं सामर्थ्य या शरीररूपी कामधेनूत आहे. धेनूला किंवा गायीला चारा दिल्याशिवाय आणि तिची योग्य ती निगा आणि काळजी घेतल्याशिवाय ती आपल्याला दूध देत नाही. त्याचप्रमाणे शरीररूपी कामधेनूला सतत श्रम किंवा कामरूपी चारा दिल्याशिवाय आणि तिची योग्य ती निगा आणि काळजी घेतल्याशिवाय ही शरीररूपी कामधेनू आपल्या कामाला येत नाही. योग्य दिशेनं आणि योग्य कार्यास्तव माणसानं सतत काम करत राहिलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, तरच ही शरीररूपी कामधेनू प्रसन्न होते आणि माणसाच्या सर्व कामना फलद्रूप करण्यासाठी प्रवृत्त होते. या संदर्भात विश्वामित्रांचंच उदाहरण पुन्हा घेऊ. कामधेनू प्राप्त होत नाही म्हणून विश्वामित्र नाराज झाले, परंतु भगीरथ प्रयत्न करून याच विश्वामित्रांनी तपश्चर्याच्या बळावर म्हणजेच कष्ट आणि अभ्यास यांच्या सामर्थ्यानं प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं प्रचंड सामर्थ्य प्राप्त करून घेतलं. वशिष्ठांच्या कामधेनूपेक्षा विश्वामित्रांची शरीररूपी कामधेनूच सहस्रपटीनं श्रेष्ठ ठरली. दुर्दैवाची गोष्ट अशी की मानवी शरीर ही कामधेनू आहे आणि आपल्या सर्व इष्ट किंवा अनिष्ट कामना फलद्रूप करण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे याचीच जाणीव मानवजातीच्या ठिकाणी नसल्यामुळं मानवी जीवनात अनेक अनिष्ट समस्या निर्माण होतात. समर्थ रामदास स्वामी सांगतात, उभा कल्पवृक्षातळी दैन्य वाहे, घरी कामधेनू पुढे ताक मागे. या संदर्भात जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे टू वर्क विथ लव सिन्सिरिटी अँड ऑनेस्टली इज वर्शिप ऑफ गॉड ऑन द वन हँड अँड इट इज अ ग्रेट सर्व्हिस टू द नेशन ऑन द अदर. याचा अर्थ गोडीनं मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करणं म्हणजे प्रत्यक्षात देवाची उपासना आणि राष्ट्राची सेवा होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अपवाद वगळता माणसं काम करण्यास टाळाटाळ करतात किंवा कसं तरी काम उरकण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक असं करणं म्हणजे सर्वांचीच फसवणूक करणं होय. हे महापाप करून माणूस स्वतःला तर फसवतोच, शिवाय तो कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आणि देवालाही फसवतो. हे पाप निसर्गदेवतेच्या दरबारात दखलपात्र गुन्हा ठरतं. पोटासाठी काम करावयास लागणं हा निसर्गाचा अटळ नियम आहे. कुठल्याही परिस्थितीत माणसानं पोटासाठी काम केलंच पाहिजे अशी जर वस्तुस्थिती आहे तर काम टाळण्यात किंवा काम कसं तरी उरकण्यात काय अर्थ आहे बरं. असं केल्यानं त्याला स्वतःलाच जीवनात अपयश प्राप्त होऊन त्याचे अनिष्ट परिणाम त्याच्या सकट त्याच्या कुटुंबातील सर्वांना भोगावे लागतात. याच्या उलट पोटासाठी काम केलंच पाहिजे असा निसर्ग नियमच असल्यामुळं कामच करायचं झालं तर रडत रडत किंवा रखडत रखडत करण्यापेक्षा हसत हसत आणि मन प्रसन्न ठेवून आवडीनं करणं सहस्रपटीनं श्रेष्ठ नाही का. असं गोडीनं आणि आवडीनं काम केल्यानं ते काम खूपच चांगलं होतं आणि चांगलं काम केल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होतं. शिवाय उत्तम काम केल्यानं मालक किंवा वरिष्ठ प्रसन्न होतात, जीवनात प्रगती होते, आर्थिक परिस्थिती सुधारते, आरोग्य चांगलं राहतं आणि त्याचे इष्ट परिणाम त्याच्या कुटुंबावर, समाजावर आणि राष्ट्रावर होतात. त्याचप्रमाणे उत्तम काम केल्यानं शरीररूपी परमेश्वराची उत्कृष्ट सेवा घडते, परिणामी

0: त्याच्यावर परमेश्वरी कृपेचा वर्षाव होतो. कळत किंवा नकळत माणसं या शरीररूपी कामधेनूकडे अज्ञान, अंधश्रद्धा आणि अहंकार यांच्या आहारी जाऊन अनिष्ट कामना व्यक्त करत असतात. परिणामी त्या अनिष्ट कामनांना शरीररूपी कामधेनू अनिष्ट प्रतिसाद देते. जाणीवपूर्वक इष्ट आणि उत्कृष्ट कामनांचा परिपोष करण्याचं ज्ञान बहुतेक लोकांकडे नसतं ही दुर्दैवाची गोष्ट. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध शुद्धता की पहचान गोकुळ दूध.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमधारी 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: सकाळचे 8:55 आणि 29 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: उदित नारायण आणि सहकारी यांनी गायलेलं मेहबूबा या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर

0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
1: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा बस सब तमाम.
5: सचिन
4: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

कमाल खान आणि स्नेहा पंत यांच्या स्वरामध्ये नातून जानून हम या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते राजेश रोशन. श्रोते हो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्य

0: प्राध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून। नमस्कार मॅडम।
1: नमस्कार
0: मॅडम, आपल्या कुरुंगवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
1: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात। या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो।
0: अगदी।
1: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं।
0: अरे वा। पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
1: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय। त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा। अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे।
0: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना।
1: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं। सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास।
0: अरे वा।
1: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
0: अगदी अगदी बरोबर आहे।
1: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
0: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
1: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो। म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात।
0: अगदी नक्कीच। तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल। धन्यवाद मॅडम।
1: धन्यवाद।
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे। मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे।
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते। आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात। भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13।
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण। मध्यम लहरी 249.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
5: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य।
7: श्रोतेहो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात गेल्या भागांपासून आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत। श्रोतेहो, आजही आपण याच विषयावर त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात ऐकूया डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग। चला तर सुरुवात करूया मुलाखतीला।
8: मॅडम, आपण दाताच्या उपचारांविषयी बोलत आहोत, तर आता सध्याच्या काळात या दातांच्या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार करता येतात का आणि ते कोणकोणते आहेत?
9: हो, दाताचे आता अत्याधुनिक उपचार

0: आपल्याकडे केले जातात त्यामध्ये आता लेझर्स आलेले आहेत, लेझर डेंटिस्ट्री म्हणतात त्याला. त्यानंतर लेझर डेंटिस्ट्रीचा काय आपल्याला बेनिफिट आहे, तर लेझर्समध्ये आपल्याला कटिंग करावं लागत नाही, भूल द्यावी लागत नाही आणि रक्तही येत नाही, त्यामुळं नो पेन नो कटिंग नो ब्लड अशी ट्रीटमेंट होते. तर लेझर्स हे आपल्याला हार्ड टिश्यू म्हणजे दातांवरही वापरता येतात आणि सॉफ्ट टिश्यू याचे वेगवेगळे लेझर्स असतात. या दोन प्रकारच्या लेझर्सनी आपण दाताशी असलेल्या सगळ्या समस्यांवर उपचार सोप्या पद्धतीने करू शकतो. त्या लेझर्सचा असा आपल्याला एक फायदा होतो की त्याच्यामध्ये हिलिंग खूप फास्ट होतं, त्याच्यामध्ये कमीत कमी कटिंग असल्यामुळे त्याचं हिलिंग आणि हीटच्या माध्यमातून आपण ते वापरत असल्यामुळे त्याचं निर्जंतुकीकरण, जखम जी आहे ती आपोआपच निर्जंतुक होते आणि पेशंट कॉम्प्लायन्स खूप चांगला आहे. हे झालं लेझर्सबद्दल. दुसरे अत्याधुनिक उपचार म्हणजे इम्प्लांट्स डेंटिस्ट्री आहे. इम्प्लांट्स म्हणजे तुम्ही कायमस्वरूपीचे दात फिक्स करून घेऊ शकता. इम्प्लांट्स म्हणजे आपल्या हाडामध्ये स्क्रूसारखे ट्यूब्स असतात, त्या ट्यूब्स घालून तुम्ही फिक्स दात बसवून घेऊ शकता, त्याला म्हणतात की इम्प्लांट्स. तर इम्प्लांट्सनी तुम्ही क्राउन्स ब्रिज आणि फिक्स डेंचर्स ह्या तिन्ही पद्धतीमध्ये तुम्ही इम्प्लांट्स वापरू शकता. तिसरे अत्याधुनिक उपचार आहेत तर अलायनर्स. अलायनर्स म्हणजे काय, तर आपण जी दात सरळ करण्यासाठी तारेची ट्रीटमेंट करत होतो पूर्वी, तर ती ट्रीटमेंट काही पेशंट्समध्ये गरजेची आहे, पण बऱ्याच पेशंट्समध्ये आजकाल अलायनर ट्रीटमेंट्स वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे. अलायनर्स म्हणजे काय, तर इनविजिबल ट्रेज असतात तुमच्या दाताच्या, दाताचं तुमचं स्कॅनिंग करून त्या तुमच्या मापाचे ट्रेज बनवले जातात आणि ते ट्रे तुम्हाला वापरायला देऊन त्यातनं तुमचे दात हलवले जातात. तर दाताला तारा लावण्याची गरज प्रत्येक वेळी भासत नाही. बऱ्याच दातांच्या समस्या ह्या अलायनर्स वापरून आपण दुरुस्त करू शकतो. हे आहेत अत्याधुनिक उपचार.
1: अच्छा मॅडम, बऱ्याच लोकांना तंबाखू, गुटखा, सुपारी किंवा यासारख्या सवयी असतात, दात आणि तोंडाच्या आरोग्यावर या सवयींचा कसा परिणाम होतो?
0: तंबाखू, सुपारी यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये जे हानिकारक घटक आहेत त्यामुळं आपल्या तोंडातलं जे आवरण असतं म्हणजे त्वचेचं आवरण जे आहे आपलं ते हळूहळू ताठर होत जातं. त्यामुळे गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये हळूहळू तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे दातांवर स्टेन्स येतात, दाताचा रंग पिवळा पडत जातो, त्यानंतर हिरड्यांचं आरोग्य त्यांचं खराब होत जातं आणि हळूहळू जिंजिवायटिस, पेरिओडोन्टायटिस हे आजार बळावतात. शिवाय दीर्घकाळापर्यंत जर ह्याचं सेवन करत राहिला तर आपल्याला मौखिक कॅन्सर, ओरल कॅन्सर्स ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा होण्याचे शक्यता असते. आपली जीभ, आपले ओठ, त्यानंतर आपले गाल या सर्वांना आपल्याला तोंडाचा कर्करोग झाल्याची लक्षणं दिसू शकतात.
1: अच्छा,
0: हे झालं तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवनाचे परिणाम. आता आपण स्मोकिंगच्या बाबतीत बघूया. स्मोकिंग म्हणजे काय, तर धूम्रपान. धूम्रपान केल्यामुळे काय होतं, आपल्या तोंडामध्ये जी आपली लाळ येते त्या लाळ ग्रंथींमधनं लाळ येण्याचं प्रमाण कमी होतं. लाळ ही आपली अन्नामध्ये जेव्हा मिसळते त्यावेळी अन्नाचं पचन करते, त्याच पद्धतीनं लाळेचं प्रमाण जर तोंडामध्ये योग्य रीतीनं असेल तर दंतक्षय होण्यापासून आपल्याला लाळ संरक्षण देत असते. ज्यावेळी माणूस स्मोकिंग करायला लागतो त्यावेळेला त्याच्या लाळेचा पीएच कमी होतो, तर आपला अल्कलाईन पीएच टू ॲसिडिक पीएच असा शिफ्ट होतो आणि त्यामुळे दंतक्षय होण्याचं प्रमाण वाढतं. शिवाय तोंडामध्ये कोरडेपणा येतो आणि दाताच्या हिरड्यांच्या समस्या वाढतात.
1: तर लहान मुलांमध्ये सगळ्यात मोठी समस्या येते ते म्हणजे दात किडणं. तर लहान मुलांमध्ये हे दात किडूच नयेत म्हणून आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो का?
0: हो, दात किडू नये म्हणून पिट अँड फिशर सिलंट्स ह्या प्रकारचे सिमेंट्स असतात, जे आपण खाण्याचा जो सरफेस असतो दाढेचा, नवीन आलेले जे दाढ आहेत म्हणजे 6व्या वर्षी जी पहिली दाढ येते तिथंपासून आपण या दाढांमध्ये हे सिमेंट्स आपण वापरू शकतो. आणि ते डेंटिस्ट तुमच्या दाढांमध्ये जे ज्यावेळी पिट अँड फिशर सिलंट्स वापरतात, तर तो सरफेस जो आहे जिथं अन्न अडकणार आहे तो सरफेस आपण सिमेंटनी ब्लॉक करून ठेवतो, त्यामुळे तिथे कीड लागत नाही. तर हे एक वर्षभर साधारण टिकतं. तुम्हाला जोपर्यंत मूल चांगल्या रीतीने ब्रश करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या सिमेंट्सचा वापर करून घेऊन दातांची कीड लागण्याचं प्रमाण कमी करू शकता. दुसरं या म्हणजे ट्रीटमेंट आहे, तर त्याला आम्ही म्हणतो फ्लोराईड ट्रीटमेंट. तर हे काय आहे, तर वयाच्या 4 टप्पे आहेत. जेव्हा आपले दात उगवायला सुरुवात होते त्या 3र्या वर्षी पूर्ण दुधाचे दात आलेले असतात, 7व्या वर्षी जुने दात पडून नवीन दात येण्याचा प्रारंभ असतो, त्याच्यानंतर 11व्या वर्षी बऱ्यापैकी समोरचे दात आणि उपदाढा यायला सुरुवात होतात आणि 13व्या वर्षी पूर्ण दातांची वाढ झालेली असते.

0: तर ह्या चार टप्प्यांवर आपण फ्लुराईड ट्रीटमेंट करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या दाताचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये इनॅमल याचा टफनेस वाढवतो आपण. इनॅमलचा टफनेस वाढवतो म्हणजे काय करतो, फ्लुराईड त्याच्यामध्ये वापरल्यामुळे दंतक्षय जो होतो, दात किडण्याचं प्रमाण आहे, ऍसिड अटॅक जो होतो दातांवर, म्हणजे आपले अन्न पिष्टमय पदार्थांचं डिग्रेडेशन जेव्हा तोंडात होतं त्यावेळी ऍसिड्स रिलीज होतात, आणि त्या ऍसिड्सचा मारा आपल्या इनॅमलवर जास्त प्रमाणात न होता कीड लागण्यापासून त्याचं संरक्षण होतं, याला म्हणायचं फ्लुराईड ट्रीटमेंट. तर या प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट्स करून आपण दंतक्षयापासून लहान मुलांचे दात वाचवू शकतो.
1: मॅडम, दातांचे उपचार करत असताना तुमच्याकडे येणारे पेशंट्स असतात किंवा काही अनेक आपले श्रोते आहेत, यामध्ये दातांच्या रिलेटेड खूप गैरसमज त्यामध्ये असतात, तर असे कोणकोणते गैरसमज आहेत आणि त्याच्याविषयी काय माहिती सांगाल?
0: हो, दातांच्या ट्रीटमेंट्सबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की पेशंट्सला असं वाटतं की दात काढल्यामुळे आमच्या डोळ्यांच्या नजरेवर परिणाम होईल किंवा आम्हाला डोळ्याला दिसायचं कमी होईल, तर असं अजिबातच नाही आहे. दाताच्या ज्या नसा आहेत ज्यांना आपण बधीर करतो किंवा दात काढतो, तिथल्या ज्या नसा असतात त्या डोळ्याच्या नसांपासून फार लांब आहेत. डोळ्याची नस ही पूर्णतः वेगळी आहे, दातांच्या सप्लाय करणाऱ्या नसा ह्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं त्यांचा ह्याच्याशी काही संबंध नाही. पूर्वीच्या काळी लोकांना असं का वाटत होतं, कारण पूर्वी दात हे खूप उशिरा पडत होते, म्हणजे 50-60 या वयामध्ये दात पडत होते किंवा काढले जात होते, तर त्या वयामध्ये डोळ्यांचंही आरोग्य जसं की मोतीबिंद होणे यासारख्या समस्या त्या वयामध्ये आपल्याला जाणवतात, किंवा चष्मा हा 40 नंतर लागत होता पूर्वी, तर त्यावेळी लोकांना असं वाटत होतं की दात काढून आलो त्यामुळे मला दात चष्मा लागला आहे किंवा मला मोतीबिंद झालेला आहे. पूर्वीपासून हे आपण ऐकत आलोय त्यामुळे लोकांना असं वाटतं की दात काढल्यामुळे डोळ्याच्या समस्या उद्भवल्या, तर असं अजिबातच नाहीये. दुसरा गैरसमज आहे म्हणजे डावीकडचे दात जर माझे किडलेत तर मी ते तसेच सोडून मी उजवीकडच्या बाजूने दातांचा वापर करीन आणि मी माझं रोजचं रुटीन लाईफ चालू ठेवीन, तर आणि म्हणजे एक बाजू नाही आहे तर दुसरे बाजू मी वापरून माझं रोजचं जीवन मी जगत राहीन, तसं नाही. हा गैरसमजच आहे की डावीकडची बाजू जर खायला वापरता येत नसेल तर उजवीकडची बाजू वापरली पाहिजे. उजवीकडची बाजू वापरा, पण डावी आणि उजवी अशा दोन्ही दुरुस्त करून योग्यरीतीने वापरा. हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांचा की एक बाजू नाही तर दुसरी बाजू वापरून आपण कंटिन्यू करू शकतो, तर तसं करू नये. लवकरात लवकर दातांच्या समस्यांवर उपचार करून घेणे गरजेचं आहे.
1: मॅडम, बरेचदा किरकोळ दातदुखी असते, एखादा दात दुखायला चालू होतो, तो सुरू झाल्या झाल्या बरेचदा त्याच्यावर घरगुती उपचार केले जातात, तर याबद्दल काय सांगाल?
0: आपण घरगुती उपाय दाताच्या समस्येंवर केले जातात हे सर्वश्रुत आहे, जसं की लवंग ठेवणे किंवा वरून विक्स लावलं जातं किंवा दुखतंय म्हणून आपण दाताला शेकलं जातं गरम वस्तूनं, तर हे करता कामा नये. कारण आपल्याला जेव्हा दाताला इन्फेक्शन होतं तेव्हा तिथं पस जमा झालेला असतो, तिथे ऑलरेडी तिथलं तापमान वाढलेलं असतं, त्या जागेचं तापमान वाढलेलं असतं, त्यावर जर तुम्ही गरम वस्तूंचं जर ॲप्लिकेशन केलं, जसं की तुम्ही डायरेक्ट तुम्ही शेकलं किंवा त्याच्यावर विक्स लावलं किंवा काही लोक कापूर धरतात, तर ह्या गोष्टींमुळे काय होतं आहे, तर तिथला जो टिश्यू आहे त्या टिश्यूला तर इजा होतेच, पण त्याचबरोबर तिथलं तापमान अजून वाढल्यामुळं तिथली सूज पटकन वाढते आणि दाताची जी लहान समस्या आहे ती तुम्ही मोठी करून ठेवता. तर कुठे गरम हीटनं शेकायचं आहे आणि कुठे गार हीटनं शेकायचं आहे हे पेशंट्सला माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाऊन त्याच्यावर योग्य उपचार करणं गरजेचं आहे.
1: अच्छा मॅडम, आज कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात च्या माध्यमातून आपल्या दात आणि तोंडाच्या आरोग्याविषयी आपण इतकी छान माहिती सांगितली, या कार्यक्रमात मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग ऐकला. श्रोतेहो, आपल्या जीवनात आपल्या दाताचे आरोग्य कसं जपावं याबद्दल आपल्याला डॉक्टरांनी जे मार्गदर्शन केलं ते नक्कीच आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सिद मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित

0: करण्यात आला. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
2: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
1: आजचे पाहुणे आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण जरूर ऐका रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे.
3: आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
4: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 9:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे या जाहिरात प्रसारणानंतर.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्माण मैं सब तमाम
3: सचिन
2: मम्मी
3: सुपर निर्माण में है सचमुच अपनापन.
4: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
5: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे.
6: रसिक हो, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता

0: पुढे सुरू ठेवूया. दिग्दर्शक म्हणून काम करत असताना संहितेची निवड नंतर, म्हणजे तुम्ही जेव्हा विनोदी नाटकांच्याकडनं थोडंसं ॲबसर्ड नाटकं किंवा गंभीर नाटकांच्याकडे वळलात, संहितेची निवड करताना तुम्ही काय पद्धतीनं करत होतात की उपलब्ध पात्र आपल्याकडे काय काय आहेत ते पाहून की संहिता आहे म्हणून नंतर पात्र आपण जमा केली? हे कॉलेजच्या नंतर मी बाहेरच्या विचारतो, कॉलेजमध्ये नाही.
1: बरोबर. संहिता म्हणजे जी मला करावीशी वाटली ती अशी की अस्त बसवलं आपले प्राध्यापक दिलीप परदेशी, फार छान नाटक होतं ते अत्यंत. तर ते बसवत असताना आधी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यानं म्हणलं की असं असं मला मनात आहे, ते बसव म्हणाले. मग मी म्हणलं तुम्ही तालमीला याल का कधी, येईन कधी तर म्हणाले. आणि प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी नाटक असताना आदल्या दिवशी ते आले. म्हणजे जरी त्यांनी काही सांगितलं असतं तर मला बदलण्याची काहीही चान्सच नव्हता. मग सगळं नाटक त्यांनी बघितलं, एक क्षणभर सन्नाटा होता असा, काही बोलले नाहीत. मला जरा टेन्शन आलं, म्हटलं मग म्हणाले दयानंद अस्तमध्ये मी जे लिहिलं त्याच्याहून जास्त फुलवून योग्य तर तू पोचवलंयस असं मला वाटतं. तेव्हा मला हुश झालं, कारण नाहीतर लेखकांनी लिहिलेलं आणि त्यांना अभिप्रेत आहे ते झालंच नाही तर गोंधळ होईल. मग पुढे तीन पैशाचा तमाशा बसवला, तेव्हा सुद्धा म्हणजे पुलंची परमिशन हे ते सगळं, तेव्हा फक्त त्याच्या आधी त्यांनी जब्बार पटेलनाच परमिशन दिली होती, मला मात्र परमिशन त्यांनी मिळाली. त्याचंही कारण असं झालं की योगायोग एक ब्लड बँकेचा कार्यक्रम होता आणि सप्तक सारेगम तेव्हा आमचं चालू होतं, तेव्हा माधव मुतालिक महेश मुतालिक वगैरे यांचा कार्यक्रम आणि अनाऊन्समेंट वगैरे सगळं आम्ही करायचोच. तर पुलं त्यांच्या खास शैलीमध्ये तो प्रोग्राम झाला, म्युझिकल प्रोग्राम, आणि ही मेडिकल कॉलेजची मुलं आहेत असं मला कळलं. पण यांचा सगळा परफॉर्मन्स बघितल्यानंतर ही आर्ट्स कॉलेज मधली आहेत असं मला वाटतंय, असं पुलंच्या शैलीत अगदी त्यांनी खास असे षटकार मारले. पण पुलांना माझं नाव माहीत झालं तेव्हा.
0: अच्छा.
1: की हा आहे तीन पैशाच्या तमाशाची परमिशन देताना त्याने म्युझिकल सेन्स असलेला आहे का डायरेक्टर, तर माझं नाव सांगितलं. हा मग दिली परमिशन. तो एक माझा भाग्याचा क्षण होता. त्यानंतर अनाहूतचा प्रयोग बसवला, तोही आपला पाटील प्रदीप, त्यांनी एक वेगळं नाटक लिहिलं, मला ते सस्पेन्स कधी हँडल केलं नव्हता, म्हटलं ते करून बघूया म्हणून ते केलं. राम कुलकर्णी म्हणून लेखक आहेत मिरजेचे, त्यांनी निष्पर्ण झाले गाणे असं जे नाटक लिहिलं होतं ते पर्यावरण अशा विषयावर लिहिलं होतं, म्हणजे अगदी प्रचलित राजकारण आणि लाकूड तोड्याची गोष्ट. साधारण वव या माध्यमातनं कुठंतरी फिरत आत्ताच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करणार
0: प्रतिकात्मक आहे नाटक
1: असं नाटक. तर त्या नाटकात सुद्धा मला खूप मजा आली आणि ते विचार करत असताना मला पर्यावरण हा विषय फोकस होता. पर्यावरणाचं पात्र हे कवी म्हणून दाखवलेलं होतं त्या नाटकात. म्हणजे आता ह्या निमित्ताने सांगतो मी, लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात काहीतरी मतभेद होतात. तर रामभाऊने म्हणलं कवी माझा स्टेजवर येणार नाही. तो म्हणलं हिरो स्टेजवर नाही असं कसं काय, मला पटत नाही. म्हणून आम्ही 6 महिने पुढं एकमेकांशी संपर्कात नव्हतो. मग परत भेट झाल्यानंतर मी म्हटलं माझं ऐकून घ्या तुम्ही, म्हटलं कवीच्या कविता म्हणजे त्यातनं निनाळ्या भावभावना आहेत. तर भावना असणं ही प्रवृत्ती आहे, ही व्यक्ती नाही आहे. तर मला जेव्हा व्यक्ती न दाखवता प्रवृत्तीच दाखवायची आहे तेव्हा या नाटकामध्ये पर्यावरणचा प्रतिनिधी कवीच नसून अख्खं पर्यावरणच स्टेजवर ठेवू ना आपण.
0: अच्छा.
1: मग त्यासाठी मी हिरव्या लाईट्सचा कॉलम्सचा वापर केला. त्यानंतर झाडं म्हणून दाखवत असताना सगळी मुलं त्यांना हिरव्या ओढण्या वगैरे दिल्या होत्या आणि त्या विंगेतनं मी वारा सोडायचो फॅन्सनी, त्यामुळे ते असं असं हलत असताना दिसायचं ते, त्यामुळे त्या झावळ्या हलतायत आणि त्यात एक जिवंतपणा होता कारण ती मुलं होती. असला काहीतरी पॅटर्न वापरला होता मी तो आणि तो लोकांना अपील झाला खूप. आणि असं कोणी मला म्हणलं नाही यार तुमचं हिरो नाहीच आहे आणि काही नाही, आणि म्हटलं तर म्हणलं असं एक नाटकात एक झिंग असते ना की आपल्याला जे करून बघायचं लोकांना काय म्हणायचं म्हणू देत, निदान करून तरी बघूया असं म्हणून आपण करतो आणि ते अपील झालं की तुम्हाला जास्त आनंद होतो. मस्ती असं म्हणणार नाही मी, पण एक वेगळा प्रयोग करून बघूया आणि तो यशस्वी झाल्यानंतर मला असं वाटलं की नाही नाही छान आपल्याला काहीतरी आपण वेगळा विचार केला,
0: धाडस केलं ते
1: यशस्वी झालं. आणि मग त्याचेही पण प्रयोग झाले बरं का, साधारण 14-15 प्रयोग झाले. आणि त्यातला मला एक पात्राची हिरवी साडी पाहिजे होती, तिचा तो हिरवेपणा असा पोपटी हिरवा असा पाहिजे होता. त्यासाठी मी मला हे आठवते निर्णय दुकानं शोधत शोधत

0: मिळालं आणि ते नऊवारी साडी पाहिजे होती. तर ज्या दुकानात, गंमत म्हणून सांगतोय, ज्या दुकानात साडी घेतली तो म्हणाला कशाला पाहिजे डॉक्टर तुम्हाला. मी म्हटलं असं असं नाटकाचा प्रयोग आहे काय. तर त्या साडीची किंमत 1500 रुपये होती त्या काळात. 1500 रुपये म्हणलं ठीक आहे, पण मला ही साडी पाहिजे. तुम्हाला तुमचा किती एकच प्रयोग आहे ना, म्हटला तो प्रयोग करायला परत आणून द्या मला, चालतंय म्हणून. नाही मला तुम्ही साडी मला विकतच घेऊ दे. पुढे त्या नाटकाचे सुद्धा 16-17 प्रयोग झाले आणि साडी कामी आली असं मला वाटतं. पण असं होणार.
1: अनाहूतचा उल्लेख थोडासाच झाला पण मला महत्वाचा वाटतो, कारण तुमच्या कला जीवनात अनाहूत नाटक खूप महत्वाचं आहे. देवल स्मारक मंदिरनं ते नाटक केलं होतं आणि त्याचं एका रेकॉर्डसाठी पण तुम्ही अनेक प्रयोग केले.
0: तेव्हा 10 सलग प्रयोग करायचे एखाद्या नाटकाचे, असं वेगळे पण होतं.
1: ही कल्पना कुणाच्या मनात आली?
0: प्रथम मुकुंद पटवर्धननी कल्पना मांडली आणि मग रवी फलटणकर आणि चंद्रकांत धामणीकर यांच्या सहयोगाने ही तीनच पात्र होती, अर्थात दिग्दर्शक मी होतो. आम्ही बसून ठरवलं की असं असं करायचं. मग ते साधारण 2.5 तासाचं नाटक, मग 27 तासाचं एकूण होणार. 10 प्रयोग म्हणजे 2.5 तास प्रयोग, 15 मिनिटं इंटरवल, परत सुरू. तर त्यावेळी मला असं वाटायला लागलं होतं, म्हणजे त्याचा उद्देश सांगतो मी, कलाकार म्हणून तुम्ही मेडिकली किती फिट असायला पाहिजे याचा एक विचार माझ्या मनात आला. त्यामुळे या तिघांचे मी टेस्ट घेतले आधी. आणि आता सलग जर 27 तास स्टेजवर आहेत ही माणसं, तर त्यांना पाणी पण कमी पडणार, त्यांचा डाएट किती असायला पाहिजे, त्यांना झोप नाही मिळणार, मग त्यांना क्रॅम्प्स आले तर काय करायचं, मग इलेक्ट्रोलाइटिक इम्बॅलन्स होऊ शकतो, असे खूप विषय होते. म्हणजे एका पात्राचं तर ब्लड युरिया 20 वरनं स्ट्रेट 48 गेला होता, कारण वॉटर लॉस तर होताच आणि त्याला पायात पेटके येणे वगैरे येत होतं, तर ते मॅनेज करत राहणं. तर ह्या प्रयोगानंतर त्यांचे मी ECG काढले बरं का त्याच, आणि ECG काय फरक येतो का, म्हणजे एक इंड्युरन्स असतोय पात्राचा, तो कितपत असतो तर तो चांगलाच असतो, कारण तो सगळा विल पॉवरवर चालतो. फिजिकल कॅपॅबिलिटी हा जरासा नंतरचा भाग, असं कन्क्लुजन आलं माझं. आणि त्यांनी ताकद लावून केलं आणि नंतर जास्तच फ्रेश होत होते. हे कसं काय झालं तर ते विल पॉवर, आणि दुसरं म्हणजे पात्रांचा इंड्युरन्स कळला. आणि जवळजवळ 4500 ते 5000 प्रेक्षकांनी ते नाटक बघितलं, तो एक वेगळा अनुभव घ्यायचा होता. आणि या निमित्ताने रेकॉर्ड होईल, मेडिकली पात्र टेस्ट होतील. आणि गंमत म्हणजे आज सकाळी 8 सुरू केलेलं, दुसऱ्या दिवशी 11:30 संपलं ते. संपल्यानंतर जो समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी पुढे जाऊन मिरजेला माझ्या दवाखान्यात रात्री 8 सगळे पेशंट बघितले आणि परत सांगली ते कुठला तरी ऍडमिट झाला होता तो बघायला आलो. असं तो म्हणजे माझाही इंड्युरन्स टेस्ट झाला त्यात. आणि त्यात एक वेगळी मजा होती, झिंग होती असं म्हणलं तरी चालेल.
1: नाट्यक्षेत्रातील लोकांचा फिजिकल फिटनेस हा अतिशय महत्वाचा घटक या नाटकाच्या दरम्यान तुम्हाला
0: अगदी
1: आला. खरं म्हणजे ती आजही गरज आहे,
0: 100% गरज आहे.
1: बरोबर आहे की नाही? की व्यावसायिक रंगभूमीवरचे लोक आता त्यांचे सतत प्रयोग चालू असतात, पण हौशी रंगभूमीवरचे लोक ज्यांचं डायट कदाचित प्रॉपर नसेल आणि आपल्या तालमी त्याला काही वेळेची मर्यादा नसते, त्यामुळे प्रयोगाच्या वेळी तो कलाकार अतिशय फिट पाहिजे.
0: बरोबर.
1: तो थोडासा जरी अनफिट असेल तरी प्रयोगावर त्याच्या भूमिकेवर परिणाम
0: नक्की होतो.
1: तुम्ही काय सल्ला द्याल की काय साधारण मिनिमम हेल्थ कॉशियस कसा असलं पाहिजे किंवा काय पाळलं पाहिजे?
0: म्हणजे प्रयोगाच्या वेळचं वेगळं आणि तालमीच्या वेळचं वेगळं. तालमी हे अत्यंत गंभीरपणे व्हावेत असं मला मनापासून वाटतं. तालमीमध्ये मोबाईल्स बिबाईल्स बंद. आत्ताही मोबाईल्स आल्यानंतर आम्हाला त्रासच व्हायला लागला खरं तर, पण मोबाईल्स बंद करून तालमी हे जरा अवघड वाटतं, पण तरी ते तशा असाव्यात असं मला वाटतं. अपेक्षा तरी असू देत नाही. पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा आम्हाला काही प्रश्न नसायचा. आणि माझी काय आता भूमिका नाही आहे म्हणून मी जर फिरून येतो असं नाही पाहिजे. आणि काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना शेवटी.
1: बरोबर.
0: शेवटी भूमिका तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमच्यात कुठली तरी एक कॅरेक्टर घालायची आहे ना मला, तर तुम्ही तिथनं नष्ट व्हायला पाहिजे, मग मी काय तर भरणार त्यात.
1: बरोबर.
0: असंच आहे ना, म्हणजे ती समाधी लागल्यासारखं व्हायला पाहिजे त्याचं, आणि ते रोज व्हायला पाहिजे. पीक पिरियड असतो तुमच्या हार्मोन लिहायच्या, त्याची पण सवय असावी. म्हणजे समजा प्रयोगाची वेळ संध्याकाळी 7 ते 10 अशी असेल, तर तालमीला संध्याकाळी 7 तुम्ही रोज सुरू व्हा, म्हणजे तुमचं एक क्लॉक बसतं. प्रयोगाच्या वेळी आधी 1.5 ते 1.5 तास तुमचं काहीतरी खाणं पिणं झालं पाहिजे. एवढंच पाहिजे की जिथं ढेकर नाही यायला पाहिजे, म्हणजे तेलकट बेलकट

0: खाऊ नयेच हे पाळलंच पाहिजे. श्वासाचे त्यांनी व्यायाम करावेत सकाळी, मग हे प्राणायाम असेल किंवा साधे साधे व्यायाम करावेत की ज्याच्यात तुमची बॉडी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे.
1: कारण अनेक कलाकार असं की मला आता प्रयोग आहे काही खायला नको असं करतात, अजूनही करतात, पण ते चुकीचं आहे.
0: कसं होतं जेव्हा तुमच्या मेंदूत जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही एखादी गोष्ट करता, तर ब्रेन ही अशी गोष्ट आहे की जी ॲक्टिवेशनसाठी फक्त ग्लुकोज वापरते, दुसरं काही ते वापरच करू शकत नाही. तर ग्लुकोज कमी झालं म्हणजे हायपोग्लायसिमिया चुकून झाला तर तुमच्या मेंदूवर सगळाच परिणाम होतो. मेमरी जी नाटकासाठी गरजेची आहे, तुमचा व्हॉल्यूम तो गरजेचा आहे, सिक्वेन्सिंग आठवणं गरजेचं आहे, डायलॉग्स आठवणं, ही सगळी हायर सेंटर्स आहेत ना ती कॉम्प्रोमाइज होतात आणि ती एकदा कॉम्प्रोमाइज झाली की नाटक खाली यायला लागतात. आणि मग तुमचा टेम्पो जसं पाहिजे जितकं पाहिजे ज्या जोशात पाहिजे तो जोश हरवून तुम्ही करायला लागता, तो हरवलेला असतो.
1: बरोबर,
0: म्हणजे मर्म हरवलं पण कम्प्लीट झालं. आणि म्हणजे

0: सिक्वेन्सिंग आठवणं गरजेचं आहे, डायलॉग्स आठवणं, ही सगळी हायर सेंटर्स आहेत ना, ती कॉम्प्रोमाइज होतात. आणि ती एकदा कॉम्प्रोमाइज झाली की नाटक खाली यायला लागतात. आणि मग तुमचा टेम्पो जसं पाहिजे, जितकं पाहिजे, ज्या जोशात पाहिजे, तो जोश हरवून तुम्ही करायला लागता. तो हरवलेला असतो.
1: बरोबर.
0: म्हणजे मर्म हरवलं पण कम्प्लीट झालं. आणि म्हणजे मी मारून नेतो, ऐनवेळी करतो, हा आजार आहे नाटकाच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने. म्हणजे मी नंतर घेतो, नाटकात नंतर नाही, नाटकात फक्त आत्ताच, हा धडा त्याने द्यायला लागतो. हे तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू धिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आहे आणि मला ते करून दाखवायचं आहे, अशी त्यांची मानसिकता निर्माण करणं हे दिग्दर्शकाचंच काम असतं. काही वेळेला नो कॉन्फिडन्स म्हणून कॉन्फिडंट लेवलला आणतो, बऱ्याच चुका करत असतात, त्याही मी सहन करतो असं नाही, पण मला माहीत असतात त्या चुका. तर त्यावेळी इतर टीम मेंबर्स असतात, ते काही काही मतं देतात द्यायला, अरे असं कर तसं कर, तर त्यांना हे सांगता येत नाही की अरे डायरेक्टर आहे तो सांगतोय, ही पथ्य त्यांनी पाळली पाहिजे. ते सोपं करून सांगायला जातात किंवा हे चाललंय ना, तो समोरचा माणूस बोलतोय, मी ऐकून घ्यायचा आहे, हे कळलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं ना की तुमच्यातला मी हा फक्त भूमिका करण्यापुरताच जागा राहायला पाहिजे. समजा मी संभाजी महाराज करतोय, तर माझ्यातला मी फक्त संभाजी करण्यापुरताच पाहिजे. तुमचा रंग उतरवला की तुम्ही नॉर्मल माणूस व्हायला पाहिजे. एंट्री ही फक्त विंगेतनं आत येणं नव्हे, एंट्री ही एखाद्या कॅरेक्टरनी तुमच्या शरीरात घेतलेली असली पाहिजे, ती खरी एंट्री. मग हे सगळं मला पटत नाही की मी बेभान झालो होतो, मला भान राहिलं नाही, म्हणजे तो खरा नाटकातला माणूस नव्हे असं मला वाटतं.
1: हौशी रंगभूमीवरचाच एक विषय चालू आहे म्हणून प्रश्न असावा विचारा वाटतो की राज्यनाट्य स्पर्धेत आपली सुरुवात कशी झाली?
0: बी एम चौगुले सर,
1: हा,
0: म्हणजे मी कॉलेजची माझी नाटकं ते बघायला यायचे.
1: बरं.
0: असताची त्यांनी आयडिया काढली प्रथम.
1: बरं.
0: बसूया म्हणले. म्हटलं मला जमायचं अवघड आहे स्पर्धेतलं, मला काय म्हणत, तुम्ही बाकी काय करू नका म्हणले, ते आपण करायचंच आहे.
1: बरं.
0: मग ते केलं आम्ही. तर स्पर्धा म्हणजे काय मला माहीत नव्हतं त्याच्या आधी, पण स्पर्धेत काय करायला पाहिजे, मी अनुभव जो घेतला तो तीन पैशाचा तमाशात घेतला.
1: स्पर्धेचं गणित,
0: गणित आर्थिक नव्हे, नुसतंच गणित असं. तर स्पर्धेचं गणित काय ते मला कळलं. मग त्याच्यात काव्य पाहिजे, संगीत पाहिजे, लाईट्सचा इफेक्ट सुंदर घेता यायला पाहिजे, नेपथ्य आकर्षक असलं पाहिजे, काही वेळा अनावश्यक जरी वाटलं तरी लोकांसाठी मारून न्यायला असं पण काही करायला लागतं. तर ते सगळं त्यात मी करून बघितलं आणि त्यात यशही मिळालं. म्हणजे नाटक झाल्यानंतर पहिलं कुठलं, तीन पैशाचा तमाशाच, अशीच चर्चा होती थिएटरमध्ये, बाकी चर्चा नव्हती. हे असं जेव्हा अनुभवलं तेव्हा त्याचं गणित घालत घालत मी, मग अनाहूतचा प्रयोग झाला माझा, हे पण नाटक पुढं गेलं माझं वृंदावन. म्हणजे मध्ये मी 4-5 वर्ष गॅप होती माझी, पण बरीच नवीन मुलं मला भेटली आणि ते तुम्ही करायला पाहिजे, मग मी त्यात इन्वॉल्व्ह झालो. पण
1: वाटलं
0: मला की हे काहीतरी वेगळं लिहिलं आहे, मग मी ते घेतलंच. आणि मग तालमीला जायला लागल्यानंतर जी इन्व्हॉल्वमेंट वाढत चालली त्यात आणि नाटक दिसायला लागलं, खोलायला लागलं. आणि शेवट काहीतरी बदलायला पाहिजे, इरफानच्या परवानगीने तोही मी बदलून घेतला, इरफानलाही तो अपील झाला, त्याने अत्यंत मोठ्या मनाने ते स्वीकारलं, कारण त्याने ते लिहिलेलंच होतं. त्याचंही मत असं झालं की ह्याच्यात खूप स्पेसिस त्यालाही सापडत होत्या, कारण तो बसवण्याच्या प्रोसेसमध्येही आला होता. इट वॉज अ वर्कशॉप फॉर द टीम, इव्हन मला सुद्धा खूप शिकायला मिळायला लागलं त्यात. म्हणजे नवीन माणसांना करत असताना एस्टॅब्लिश माणसांना काय करायचं हे सगळं करत होतो मी. त्यांचा उत्साह, आता बऱ्याच विधवा वगैरे होत्या त्यात. एक मुलगी एक तालमीमध्ये आली आणि म्हटली सर एक काम आहे. म्हटलं काय बोल. तर आज मी कुंकू लावलं तर चालेल का तालमीला. म्हटलं का आज काय नाही, आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. म्हणजे ही इन्व्हॉल्वमेंट मला दिसली त्यांच्यात, नाहीतर त्या विधवा पांढऱ्या साडीमध्ये येणं रोज त्यांनी जसा की प्रयोग आहे अशाच तालमी करत होतो आम्ही. आणि मी इंटरफिरन्स न करता नोट डाऊन करून तो प्रवेश घ्यायचो आणि त्यातले बारकावे सगळे सांगायचो.
1: बरोबर.
0: अशा पद्धतीने लेअर बाय लेअर जेव्हा जायचो तेव्हा खूप जास्त चांगला येईल देतो. म्हणजे आज एक लेवल दिले, उद्या ते इम्प्रोव्हायझेशन, हळूहळू

0: जे असे कलर्स भरायला पाहिजेत. एस्टॅब्लिश नट काय असतात ते त्यांच्या प्री एफेक्टेड आयडियाज घेऊन येतात. मला संहितेच्या दृष्टीने त्यांच्यातले नको असलेले भाग काढून टाकायला लागतात. म्हणजे कोरीव काम जास्त होतं ते. आणि ज्या कोऱ्या पाट्या आहेत नटांच्या त्याच्यात मला रंग भरायला लागतात. ते जरा सोपं असतं कारण त्यांच्यात इगो कमी असतो, शिकायची इच्छा असते. एस्टॅब्लिश नट हा शिकलेलाच असतो, त्यामुळं त्यांना हँडल करण्यासाठी इगो क्लॅश न होऊ देता. म्हणजे इथं डायरेक्टर म्हणून कम्युनिकेशन स्किल काय असतं त्याचा मी अनुभव घेतला.
1: असा काही अनुभव आला आपल्याला?
0: हो, म्हणजे कुठेतरी मुली वगैरे असलेल्या एकांकिका बसवत हो तर एक कृष्णाची भूमिका करणारा कॅरेक्टर, त्यांना मी सांगितलं म्हणजे कृष्ण म्हणजे काय असतो कसा असतो हे सगळं सांगितलं. त्यांनी मला कडकन सांगितलं एकदम की ते पोरीबाळींवर इम्प्रेशन मारायला तुम्ही सांगताय काय मला.
1: बरं,
0: म्हटलं यार तसं काही संबंध नाही काय असेल ते मला आत नेऊन सांगायचं. म्हटलं इतका इगो बरा नाही, पण हे मी त्याला नाही सांगितलं. म्हटलं हो बरं ओके आय विल फॉलो दॅट, मी तुझं हे फॉलो करेन. याचा अर्थ मला एक कळलं की व्यक्ती म्हणून हा अजून तो व्यक्तीच आहे, कॅरेक्टरमध्ये गेलेला नाही आणि जाऊ शकत नाही. म्हणजे नट म्हणून तो खाली गेला. मी काय शिकायचं आहे म्हणजे आय एम अलाविंग माय सेल्फ, सबमिटिंग माय सेल्फ टू द कॅरेक्टर. हा त्यांच्यात भिनवायला लागतं. ते एकदा भिनलं की नाही मग ते करायला लागतं. बऱ्याचदा पहिले 15-20 दिवस वाचनात अडकलेले असतात, ते त्यांच्या जागा शोधत असतात. मी त्यांना चेस करत असतो, ते कुठं अडलेलं मला कळलं की मी तेवढ्यात नुसती चर्चा करतो. आणि मला असंच वाटतं, पूर्वी मी बसवायचो जे ते असं असं कर, हा हात असंच कर, इथं चालव, तीन स्टेप चालव. पण मला असंही लक्षात आलं की ती थोडी मशीन्स होतात त्यांची, ती होऊ दे नाही द्यायची,
1: मेकॅनिकल
0: नाही व्हायला पाहिजे. मग ह्यांच्यातनं काढायचं म्हणजे काय करायचं, मग त्यांच्याशी कॅरेक्टर सगळे डिस्कस करायचे की अरे मला असं असं अभिप्रेत आहे बरं का, म्हणजे मी सांगतो आणि तू ऐकतोयस असं न ठेवता आपण दोघं मिळून त्यात काय करू शकू. म्हणजे इट्स नॉट मी, म्हणजे मला इगो नाही आहे, तुझ्यातही ठेवू नकोस,
1: वी म्हणून काम करू,
0: वी म्हणून काम करू, नॉट मी वी. असं जेव्हा ते जमायला लागलं आणि बऱ्याचदा त्यांचे वैयक्तिक काही प्रश्न असायचे, अडचणी असायच्या, त्यातही मी लक्ष असायचो. डॉक्टर असल्यामुळं त्यांनी मला शंका विचारणं किंवा प्रश्न विचारणं ह्याचं मला उत्तर देणं सोपं असायचं. आणि खरोखर कम्युनिकेशन स्किल्स जे म्हणतो त्याचा मला तिथं उपयोग आणि माझं शिक्षणही झालं. त्याचाच उपयोग मग अशी म्हटलं त्याप्रमाणे पेशंटशी बोलतानाही झाला, कारण समोरच्या माणसाचा इगो डिस्टर्ब न करता मला जे पाहिजे ते त्याच्यातनं काढून घेणे हे जमायला लागलं.
1: इथे उशाळा मृत्यूच्या काय आठवणी आहेत?
0: अरे वा, फार फार छान. एक म्हणजे कानेटकरांचं लेखन हे खरा माझ्या दृष्टीने अत्यंत कॅल्क्युलेटेड असा लेखक.
1: त्याच्या आधी ऐतिहासिक नाटक कधी बसवलं होतं?
0: त्याच्या आधी ऐतिहासिक मी बसवलं नव्हतं,
1: त्यामुळं
0: मला मजा आली. हा म्हणजे असं आहे ना की बाकीच्या कॅरेक्टर्स मला पाहिजे तशा डिफाईन करता येतात, डिझाईन करता येतात. इथं ते फ्रीडम नव्हतं. म्हणजे संभाजी हा संभाजीसारखाच दिसला पाहिजे, संभाजीसारखाच वागला पाहिजे, औरंगजेब हा औरंगजेबासारखाच असला पाहिजे, ते फ्रीडम नव्हतंच. त्यामुळे जे पाहिजे ते त्या पद्धतीत त्या चौकटीत बसवणं. पण मी नाटकाची अख्खी ट्रीटमेंट करत असताना एक वेगळा विचार केला त्याच्यात. वतनदारीसाठी त्यांच्या पाठीला लागलेल्या म्हणजे त्रास देणाऱ्या 32 सरदारांचे त्यांना संपवले, पण त्यांना कुठेतरी असं लक्षात आलं की आलं असावं म्हणजे की एवढं करून सुद्धा माणसं काही बदलत नाहीत, मग असं काहीतरी व्हायला पाहिजे की ज्यामुळं माणसांना धर्म हा विषय ते लक्षात घेतील आणि त्यावर हुकूम त्यांचं काहीतरी आचरणात बदल. त्यांनी जे बलिदान दिलं तो जो उद्देश होता, महाराज मोठेच होते आणि ते मोठे दिसले पाहिजेत असं मला वाटत होतं. म्हणजे त्यांनी केलेल्या त्यागाची उंची इतकी अफाट होती की ती दिसलीच पाहिजे. तर मी तसं प्रेझेंट केलं होतं आणि ते एवढे हाल अपेष्टा सोसून त्यांनी धर्म बदलला नाही, त्यांच्या त्या वागणुकीतनं त्यांनी दिलेला तो मेसेज आहे तो मला दाखवायचा होता, तो मी दाखवला.
1: दिग्दर्शन करताना हाच विचार सतत तुमच्या मनात होता की हे मला काय दाखवायचं?
0: अगदी नक्की होत. एका धर्मनिष्ठ माणसाने केलेला त्याग, समर्पण, बलिदान, त्याची उंची काय ते दाखवायचं होतं. तसंच ऐतिहासिक नाटक करण्याची माझी एक खुमखुमी होती, ती पण त्यानिमित्ताने पूर्ण झाली. बरं, व्यावसायिक

0: पण गेलं म्हणजे जवळजवळ बुकिंगही इतकं छान मिळायचं, पण ती सगळी कृपा महाराजांची. आणि हा आणखीन एक मला आठवण सांगावीशी वाटते की टाकळीकरांनी औरंगजेब छान उभा केला होता, संभाजी तर अप्रतिम व्हायचा. इचलकरंजीला एक प्रयोग लागला होता आणि त्यांना बेल्स पालसी म्हणजे चेहऱ्याला एक थोडंसं पॅरालायसिस झाल्यासारखं औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या पात्राला झालं. 6 दिवसाचा वेळ होता माझ्याकडे, तर दिवसभर दवाखाना करायचा आणि संध्याकाळी 6 पासून रात्री 1 पर्यंत तालमी करायच्या. असं 6 दिवस मी औरंगजेब पाठ केला आणि इचलकरंजीच्या प्रयोगात मी औरंगजेब केला. कारण त्यावेळी सुद्धा 65,000 बुकिंग झालं होतं. म्हणजे तो अनुभव फार, म्हणजे काही वेळेला असं होतं ना की तुम्ही दिग्दर्शक म्हणून जरा पडद्याच्या दूर असता, विंगेत फिरता, इकडं करता, पण परत स्टेजवर अशा वेळी जायला लागणं ही फार मोठी परीक्षा असते असं मला जाणवलं. नट म्हणून आपल्या क्षमता काय आहेत ते एकदा बघितलं पाहिजे. मग मी स्वामी या देहाचा,
1: आम्ही त्या विषयाकडे देणार होतो
0: बर,
1: कारण ती जी भूमिका आहे ती पण वेगळी होती. त्याच्या आधी मला असं वाटतं की तुम्ही दिग्दर्शक म्हणून समोरून नाटक बघता आणि जेव्हा तुम्ही स्टेजवरनं समोर बघता मानसिक ते खूप फरक आहे.
0: खरंच फरक आहे. मी स्वामी या देहाचा म्हणजे इच्छामरण हा विषय होता. जेव्हा नाटक लिहिलं गेलं तेव्हा तो विषय तसा, म्हणजे आता परवाच वर्डिक्ट जे आले त्याप्रमाणे बदलायला लागले असेल, पण तेव्हा तो काळ वेगळा होता. तर त्याच्यामध्ये मी जी पेशंटची कॅरेक्टर केली तो वर्ण पडतो 60-65 फुटावरनं आणि त्याच्या मानेखालचा सगळा भाग हा अचेतन झालेला
1: आहे,
0: त्याला संवेदना नाही, हलवता येत नाही. तर संपूर्ण तेवढा 2.5 तास 2.75 तास व्हीलचेअरवर किंवा ICU. त्यामुळं अभिनय करत असताना फक्त चेहरा आणि स्पीच, हातपाय हलवायचेच नाहीत कारण त्याला पॅराप्लेजिया झालेला आहे. नो मुवमेंट इज अ बॉडी लँग्वेज. त्यामुळे फक्त चेहरा आणि चेहऱ्यावर सतत ते कारुण्यही दिसलं पाहिजे, पेशंटची वेदनाही दिसली पाहिजे,
1: असहाय्यता पण आहे,
0: असहाय्यता होती, हे सगळं असं गोळा होऊन यायचं. आणि मला तो जगवणारा डॉक्टर विवेक देशपांडेंनी तो केला होता आणि रवी कुलकर्णीने वकिलाचं काम केलं होतं. ती म्हणजे छान होती ती. तो डॉक्टर मला जगवायचा प्रयत्न करतोय आणि मला मरायचं आहे, तर मी म्हणतो की मला मरू दे, काय माझा आता उपयोग नाही. तर डॉक्टर म्हणतो की तुला जगवणं हे माझं कर्तव्य. मग मी माझ्या त्या वकील मित्राला बोलवतो आणि सांगतो की मला मरायचं आहे काय. तो म्हणतो सोपं आहे, लिगली मला या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची नाही, माझ्या इच्छेविरुद्ध तू ट्रीटमेंट देऊ शकत नाहीस असं म्हणता येतं. तर तसं एक ॲफिडेव्हिट करूया म्हणतो आपण आणि तो वकील करतो ॲफिडेव्हिट. मग ते कोर्टाचा सीन आम्ही फक्त ह्याच्यातच घेतल्यासारखं घेतलं साऊंडमध्ये आणि तो सोडून जातो तिथे. मग आणि माझी ट्रीटमेंट संपल्यानंतर मी मरणार असंच होतं, तर माझा मृत्यू झालाच असं होतं. तर मी माझं एक इच्छापत्र लिहिलेलं असतं, तर माझी सगळी प्रॉपर्टी जी आहे ती मी त्या डॉक्टरच्या नावाने लिहून दिली आणि 500 रुपये वकिलाची फी दिली असं मृत्यूपत्रात होतं. आणि ते इच्छा म्हणण्यावर त्याचं खूप छान भाषा अनिल बर्वेने केलं.
1: तुम्ही आता म्हणाल की आपल्याला फक्त चेहऱ्यावरनं एक्सप्रेशन त्या नाटकात तुम्हाला त्या भूमिकेत दाखवायचे होते आणि एक्सप्रेशन आपल्याला सिनेमा असता किंवा कॅमेरा असता जर क्लोजमध्ये दाखवला असता, 26व्या 27व्या रांगेपर्यंत मी चेहऱ्यानं बोलतोय हे लोकांना कळण्यासाठी त्या भूमिकेचा तुम्ही कसा विचार केला किंवा तुम्ही काय मेहनत केली?
0: म्हणजे मला मानेच्या वरती हलवणं हे शक्य होतं.
1: हा,
0: तर माझ्या डोळे मिटणं आणि उघडणं तसंच मानेला एक मुवमेंट सुरू ठेवणं ह्याच्यावरनं तेवढी बॉडी लँग्वेज मी दाखवू शकतो आणि नेहमीपेक्षा जराशी लाऊड एक्सप्रेशन द्यायला लागायचे हे मात्र नक्की आहे. म्हणजे रडायचं असेल तर आवाजातनं रडू नकोस, पण चेहऱ्यावरनं जे आपले मॅलर मसल्स म्हणतो किंवा नेझोलिबेल फोल्ड्स त्यांना उचलून घेऊन रडणं हे इफेक्टिव्ह होतं स्टेजवर. तर ते मी करायचो तेव्हा, पण माझी कणखरताही होती मानसिक, ती दाखवताना मी नजर वरती उचलायचो आणि लाईट अरेंजमेंट अशीच ठेवली होती की माझे डोळे दिसावेत. अर्थात त्यात माझं काही स्किल नव्हतं, लाईटवाल्यांचं ते स्किल होतं, पण त्यांनी मला त्याची कल्पना होती की हा लाईट असा असा घ्यायचा. दिग्दर्शक म्हणून नट म्हणून लाईट कसा घेतात हे मला माहीत होतं, त्यामुळं तो लाईट मी घेऊ शकतो. फक्त त्याची अरेंजमेंट इतकी करायला लागली की मग मी ICU असताना किंवा चेअरवर असताना मला हलायला परवानगी नव्हती, त्यामुळं स्पॉट स्पेअर ठेवणं इमर्जन्सीत तर खुर्ची नीट नाही लागली तर हे सगळं त्यांनी विचार केला. पण मला

0: लक्षात घेऊन केला तो, याला महत्व. त्यामुळे डोळ्यांवर खूप आणि मानेवर त्याचा विचार मी तो पोचवू शकलो असं मला वाटतं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. पण वेळेअभावी आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज रात्री 10 वाजता आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजतायत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

शांता शेळके यांच्या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. पवना काठचा धोंडी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

गाजी बसार खदीर दुनिया मध्ये नाही गोऱ्या भाऊजीची त्यांना लई अपूर्वाई त्यांची बाई होईल तिची खरी पुण्य।

तुला जीवनचा शोभा लई गुण हौशी सजवतील घोडा संगीतल्या सरशी मला पुढ्यात घेतील हसून

दाजीबा मोर घोड्यावर पसल्या पसल्या अंगाला अंग लागत आणि होती गुदगुल्या बालपणीची इति आठवणी फार मागल्या।

गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं देव माणूस या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमधारी 249.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: फुमू शिंदे यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. निखारे या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण श्रोते हो टी रामसामी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकूया चोवीस एप्रिल 1948 रोजी द सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ काउन्सिल

ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चची स्थापना झाली. या संस्थेतील संशोधन आणि मद्रास विश्वविद्यालय यांचे सहकार्य अगदी सुरुवातीपासून घडवून आणलेले होते. सध्या 60%पेक्षा जास्त भारतीय चर्मोद्योग CSIR संशोधन प्रयोगशाळा आणि स्थानिक विश्वविद्यालय यांच्या सामर्थ्यवान भागीदारीतील माजी विद्यार्थी चालवत आहेत आणि आधार देत आहेत. भारतीय चर्मोद्योग क्षेत्रातील बदल आणि परिवर्तन यात प्रबोधिका, संशोधन, उद्योग या त्रिमूर्तीच्या प्रौद्योगिक भागीदारीने हातभार लावला आहे. भारतीय पादत्राणे उद्योगामध्ये तंत्रज्ञान अंगीकारल्यामुळे हजारो महिलांसाठी रोजगार उत्पन्न झाला आहे. वेल्लोर प्रदेशात बेताचीच शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांसाठी जवळपास 50,000 नोकऱ्यांची निर्मिती 7 वर्षात झाली आहे. पादत्राणे उद्योग क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाल्याने कुटुंबाच्या एकूण मिळकतीत वाढ झाली आणि परिणामी शाळेत दाखला घेणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ झाली. तामिळनाडू प्रदेशात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात झालेली चर्मोद्योग क्षेत्रातील तीव्र वाढ ही तेथील स्थानिक पर्यावरणाला आव्हानात्मक ठरली. 1996 साली तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि 400 चर्मशोधक धंदे बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. बंद करणे हा सौम्य पर्याय होता. त्याचा परिणाम जवळपास 2.5 लाख रोजगारांवर झाला. योग्य पर्यावरणीय तंत्रज्ञान अंमलात आणल्याने पर्यावरण सातत्याने चांगले ठेवण्याचे अनुकूल उपाय 9 महिन्यांच्या कालावधीत पुरवण्यात आले. रोजगार वाचवला गेला. आज या राज्यात चर्मोद्योग क्षेत्र 0 द्रव्य निसारण तंत्रज्ञानावर कार्य करण्यास समर्थ आहे आणि तरीही जागतिक बाजारपेठेत मूल्याच्या बाबतीत स्पर्धेत टिकून आहे. अशा नवसंशोधन आणि योग्य पर्यावरण तंत्रज्ञान उपायांसाठी CLRI हा मुख्य उगम आहे. भारताने चर्मोद्योगातील तांत्रिक प्रशिक्षण गमावले याबद्दल गांधीजी झुरत होते. आता आपण ते गमावत नाही. चर्म उत्पादन क्षेत्रातील फेरबदलांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. प्रशिक्षण प्रणाली कार्यरत आहेत. वेशभूषेच्या बाबतीत पूर्वानुमान करण्यामध्ये भारत अग्रभागी आहे. मूल्यवर्धित उत्पादनांची रचना क्षमता ही अधिक पटीने सुधारली आहे. भारतातील शास्त्रीय प्रकाशनांनी जगातील उच्च दर्जाच्या पत्रकांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. रसायनांपासून ते जीवप्रक्रियेपर्यंतच्या सर्व चर्मोद्योग कारखान्यांची रूपावली बदलणारे आमूलाग्र नवसंशोधन केले गेले आहे. चामड्याची अल्पावधीसाठी जोपासना करण्यासाठी लागणारे सामान्य मीठ, केस आणि आंतरिक तंतुमय पदार्थ काढण्यासाठी लागणारे एमिलेसिस यासाठी जीवशास्त्रीय विकल्प हे नवसंशोधित उपायशास्त्रामुळे शक्य झाले आहेत. चर्मसंबंधी नवसंशोधनात भारत आघाडीवर आहे. भारतातील मूल्यवर्धित उत्पादनांचे सरासरी मूल्य सध्याच्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास 1.8 ते 2.5 पटीने जास्त आहे. हे क्षेत्र तंत्रज्ञानाद्वारे दुबळ्या ग्रामीण शेतकऱ्यांची उच्च दर्जाच्या बाजारपेठेशी सांगड घालते. भारताच्या विकासामधील चर्मसंशोधनातील उपायशास्त्र ही एक यशस्वी कथा आहे. जरी जमीन, पाणी, उपयुक्त जनावरे आणि इतर नैसर्गिक देणग्यांची दरडोई उपलब्धता ही ग्रामीण जनसंख्येच्या बाजूने आहे, तरी तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रमाणाच्या अर्थव्यवस्थेतील मनुष्यनिर्मित बदलांनी शहरी समाजांना प्राधान्याने प्रबळ केले आहे. ग्रामीण शहरी भेद हा तंत्रज्ञानातील बदलांचा परिणाम आहे आणि आता ही एक जागतिक चिंता झाली आहे. विकास लोकांच्या मागे येण्याऐवजी लोक विकासाच्या दिशेने धाव घेत आहेत. शहरीकरणातील आव्हानांच्या निरसनासाठी तंत्रज्ञानाचे आकारमान ठरवणे हे निर्वाणीचे आहे. जेव्हा भांडवलाची गरज ही छोट्या उद्योजकांची गुंतवणूक क्षमता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचे आकारमान यांच्या मर्यादेत असेल, तेव्हा तंत्रज्ञान ग्रामीण भागात आर्थिकदृष्ट्या अर्थपूर्ण होईल. यासाठी तंत्रज्ञानाच्या आकारमानाच्या अनोख्या रूपावलीची गरज आहे. जागतिक खपासाठी उत्पादन निर्मिती करण्यासाठी

करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेत वापरण्यायोग्य तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आव्हान मोठे आहे. ग्रामीण आधार उत्पादन संधीची अर्थव्यवस्था आणि विविध वस्तूंच्या उत्पादनाची संधी देऊ करते. तामिळनाडूमधील विविध प्रदेशांची अर्थव्यवस्था अल्प प्रमाणातील गुंतवणुकींना संधी देणाऱ्या आर्थिक उद्योगांवर अवलंबून राहत आली आहे. या पृथककरणासाठी तिरुचिरापल्ली आणि वेल्लोर प्रांत निवडले आहेत. 1993 सालचा संदर्भ ठेवता तामिळनाडूमधील काही निवडक प्रदेशांच्या दरडोई उत्पन्न स्तरामध्ये परिवर्तन घडले. वेल्लोर आणि तिरुचिरापल्लीच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीचे प्रमाण चेन्नई जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. वेल्लोर आणि तिरुचिरापल्ली जिल्ह्यांमधील अर्थविषयक रेखाचित्रास तेथील छोटे आणि मध्यम उद्योगधंदे अधिक शीघ्रगतीने बदलवत आहेत आणि याचा पुरावा तेथील दरडोई उत्पन्नाच्या वाढीची तामिळनाडू आणि देशातील दरडोई उत्पन्नाशी तुलना करता आलेल्या प्रमाणावरून मिळतो. या निवडलेल्या दोन जिल्ह्यांमधील बदलणारी अर्थव्यवस्था ही उत्पादन संधीच्या अर्थव्यवस्थेच्या पक्षाची बाजू आणि शहरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतराचा ओघ थांबवण्यामागील तिची भूमिका सिद्ध करते. अंबूरसारखे तुलनात्मकदृष्ट्या लहान गाव, जे त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी बहुतांशी चर्मोद्योग क्षेत्रावर अवलंबून असते, हे त्याच्या दरडोई उत्पन्नाच्या स्तराच्या बाबतीत जागतिक पातळीवर चर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेल्लोर जिल्ह्याहूनही अधिक नेत्रदीपक बदलांखालून गेले आहे. उत्पादन संधीची अर्थव्यवस्था ही रचना अकेंद्री उत्पादन आणि खप यास संधी देऊ करते, तर उत्पादन प्रमाणाची अर्थव्यवस्था ही रचना एककेंद्री उत्पादन आणि अकेंद्री खप यावर आधारित आहे. हे क्वचितच शक्य आहे की मोठ्या भांडवलांच्या साह्याने समर्थन केलेली शहरी अर्थव्यवस्थेची निर्मिती, ज्यांची खरेदी करण्याच्या क्षमता मर्यादित आहेत, अशा गरीब ग्रामीण लोकांना परवडेल. दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानासोबत कमी भांडवलाने सहाय्य केलेली अकेंद्री उत्पादनास समर्थन करणारी उत्पादन संधीची अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या अर्थपूर्ण आहे. मग ग्रामीण भागातील श्रमिक मोठ्या आकारमानाच्या अर्थव्यवस्थेतील खरेदी क्षमतेशी जोडले जातील. ज्या अर्थव्यवस्था स्थानिक उत्पादन आणि खप यावर अवलंबून आहेत, त्या जागतिक पेचप्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे गेल्या. उत्पादन संधीची अर्थव्यवस्था या रचनेचे महत्त्व गांधींनी हेरले होते. त्यांनी म्हटले, जेव्हा उत्पादन आणि खप स्थानिक होतील, तेव्हा उत्पादनाला वेगाने अमर्याद किमतीला घेऊन जाण्याचा मोह नाहीसा होईल. सर्व निरंतर अडचणी आणि समस्या ज्या आजच्या अर्थशास्त्रात सुद्धा निर्माण होत आहेत, त्या मग अंत पावतील. काहींसाठी विज्ञान हे अप्रत्यक्ष आहे आणि सर्वांसाठीच तंत्रज्ञान हे प्रत्यक्ष आहे. उपायशास्त्र हे समाजाशी संबंधित समस्यांना सोडवण्याची क्षमता देऊ करते. असे उपाय सामाजिक आणि आर्थिक दोन्ही दृष्ट्या योग्य असले पाहिजेत. भारतीय चर्मोद्योग क्षेत्राचा रीतसर अभ्यास देशाच्या जलद आणि व्यापक वाढीच्या कार्यसूचीची गरज संबोधित करण्यासाठी काही बोध देऊ शकेल. 23 मार्च 1921 साली यंग इंडियामध्ये गांधींनी म्हटले होते, भारताला गरज आहे ती भांडवलांचे काही हातांमध्ये केंद्रीकरण होण्याची नव्हे, तर त्या भांडवलाचे या देशाला 1900 मैल लांब आणि 1500 मैल रुंद बनवणाऱ्या त्या 7.5 लक्ष गावांमध्ये सहजरित्या पोहोचेल असे वितरण करण्याची. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक गांधीजी हे सपाट पण असमतोल जगाचे एकमेव भवितव्य ठरत आहेत. उत्पादन संधीच्या अर्थशास्त्राला मदत करणारे उपायशास्त्र हे गांधींच्या आव्हानाला खरे तर उत्तर दिसते आहे. माझ्यासाठी ते सामाजिक जाणीव असलेल्या शास्त्रज्ञांसाठीचे वैश्विक आदर

0: आहेत. जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं. श्रोतेहो, टी रामसामी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकलात. बराय तर श्रोतेहो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: गांधी वंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 11 वाजलेत. श्रोते हो, ही वेळ आहे तुमच्या आवडत्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी चंदेरी दुनियेच्या इतिहासामध्ये डोकावलं तर या सिनेविश्वाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणता येईल असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या अभिनयाचा वारसा पुढच्या पिढ्या अगदी निष्ठेनं जपतायत असं नाव म्हणजे भारतीय सिनेमा क्षेत्रातील नामांकित कपूर खानदानाचे मूळ कुटुंब प्रमुख रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेता पृथ्वीराज कपूर. आज 29 मे हा पृथ्वीराज कपूर यांचा स्मृतिदिन. आजच्या कार्यक्रमात या ज्येष्ठ कलाकाराविषयी जाणून घेऊया आणि सोबतच श्रवणीय अशा गीतांची साथ आहेच.
1: टिक टिक टिक टिक टिक टिक टिक टिक टिक

मंडळी किशोर कुमार, आशा भोसले, मुकेश आणि सहकारी यांनी गायलेलं कल आज और कल या चित्रपटामधलं नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आपण आस्वाद घेताय गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. मंडळी अभिनेता राज कपूर, याहू स्टार शम्मी कपूर आणि सोजवळ लाघवी अभिनेता शशी कपूर यांचे पापाजी, सगळ्यांचेच नंतर झालेले पापाजी यांनी रंगमंच आणि सिनेमा या दोन्ही ठिकाणी आपलं वेगळं असं अस्तित्व दाखवून दिलं. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन इप्टा या देशव्यापी संस्थेचे ते संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. पृथ्वीराज कपूर हे त्यांचं नाव. 1944 मुंबई इथं त्यांनी पृथ्वी थिएटर्सची स्थापना केली. या नाटक कंपनीची नाटकं संपूर्ण देशात होत होती. आज त्यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेतोय आपल्या कार्यक्रमातून.

0: हम
1: श्रोते हो शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्री 420 या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि आज या कार्यक्रमात आपण बोलतोय ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्याविषयी. मंडळी, पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर इथं एडवर्ड कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. नंतर थिएटरच्या विश्वात ते काम करू लागले. रंगमंचाबरोबर काही मूकपटामधून सुद्धा त्यांनी अभिनय साकारला. 1928 ते मुंबईला आले आणि इथं आल्यावर त्यांनी भारतातील पहिल्या बोलपटातून आलाम आरा या चित्रपटातून प्रमुख अशी भूमिका साकारली. त्यांच्या कारकिर्दीविषयी आणखीन जाणून घेऊया या छानशा गीतानंतर.

0: श्रोते हो हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. मेरा नाम जोकर या चित्रपटासाठी आशा भोसले, सिम्मी, मुकेश आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण बोलतोय ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्याविषयी. पृथ्वीराज कपूर यांनी आला मारा या चित्रपटानंतर विद्यापती या चित्रपटातील कामगिरी अतिशय कौतुकास्पद अशी सादर केली. त्यानंतर सोहम मोदी यांच्या सिकंदर या चित्रपटातील अलेक्झांडर द ग्रेट म्हणून त्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची अशीच मानावी लागेल. इंग्रजी ग्रेट अँडरसन थिएटर कंपनीत ते दाखल झाले आणि रंगमंच आणि सिनेमा या दोन्ही ठिकाणी त्यांनी एक बलदंड आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून आपल्याला स्वतःला प्रतिष्ठा मिळवली. ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं गीत आवारा या चित्रपटामधलं.

आवारा या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, पृथ्वीराज कपूर यांनी आलामारा, सिकंदर, विद्यापती या चित्रपटांबरोबरच मुगले आझम, आवारा, कल आज और कल या चित्रपटांमधून सुद्धा चरित्र अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या. कार्यक्रमात आता आपण ऐकूया मुगल ए आझम या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप देण्यात आली. 1969 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण या पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांनी 8 वर्ष राज्यसभेचे सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिलं. 1971 मध्ये पृथ्वीराज कपूर यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे ते 3रे मानकरी होत. आज 29 मे हा पृथ्वीराज कपूर यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

श्रोतेहोत हरम करम या चित्रपटासाठी मुकेश आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

रवींद्र आवटी यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. मिलिंद इंगळे आणि साधना सरगम यांच्या स्वरातील ही सुगम रचना आपण ऐकलीत. आपण आस्वाद घेताय भावधारा या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

श्रोते हो, सुहास तपस्वी यांच्या गीताला संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. बेला शेंडे यांच्या स्वरातील ही भावरचना आपण ऐकलीत. आपण आस्वाद घेत आहोत भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सुहास तपस्वी यांच्या गीताला संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेले. त्वर ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

0: मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळातर्फे मी आपले स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम म्हणून बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहितीये की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण

0: करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे तर ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकलल्या जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो, तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मलविसर्जन होतं, जे अनावश्यक घटक आहेत तर ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅन्क्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅन्क्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाईम्स जे आहेत तर ते पॅन्क्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
1: अगदी अगदी, खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
0: प्रामुख्याने जर बघायला गेलो आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
1: बरोबर मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, हे नेमकं काय असतं?
0: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे आणि अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसंच
0: त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्लं जातं, कुठल्याही वेळी खाल्लं जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इनडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते पिल्यानंतर अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपणी घालणाऱ्या असतात आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ, उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली, की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकच एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला ते माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये, तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे. ज्याच्यामध्ये सेंदू मीठ ज्याला म्हणतो आपण, शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते

0: आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडस आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप लावायचा
0: त्याने बराचसा त्रास आपल्याला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला
1: बरोबर ते या गोष्टी होऊच नाही.
0: हो तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं. की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, तर भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, एक सर्वात महत्वाचा आहे ऍसिडिटी. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हणलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्ल पित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असंही होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ते घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यानेही ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे. तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते ज्याला आपण म्हणतो, पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण 1 चमचाभर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कोणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला

0: की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
1: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग येऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना, तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग तिना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं.
2: बरोबर.
1: त्याच्यामागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना, तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
2: अगदी. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
1: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारण आहे की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं, किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
2: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
1: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात, त्याच्यामध्ये अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो, तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्वे घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट पावडर,
2: बरोबर,
1: तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पित राहावं की जेणेकरून
2: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
1: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORS चा इलेक्ट्रोलाइट्स ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
2: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस, सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात, वायू तयार होतो, तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
1: गॅस जो आहे, मगाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की

आजची रेसिपी। मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणार असतं ते। तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत। मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरी पूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं।

अभिरण्यम बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो आता ऐकूया छाया भारस्वाडकर यांची कथा टाइम आउट.

कथेचं नाव आहे टाईम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगाने निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली होती. आता आई रागवणार, अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिने कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडे आलीस? अगं आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला, तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारखे अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरिरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळा ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही

आणायचे नाहीत, पटकन फीसचे पैसे द्यायचे, शिकायला मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाले. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनेही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती. किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाली. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही, हं, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेली तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंस वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची. पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आईबाबा, ताई, भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदाबाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली.

गए. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते, तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही, का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलीच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला निहाळलं, तेव्हा माझं मलाही जाणवलं, तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना, अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणे घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा, कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेव्हा

साई म्हणाली, फार उशीर केलास गं, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका मामा आत्या मावशी काकू स्वतः विचारायला यायचे. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर मुंबई दिल्ली अशा महानगरात गलेलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारूनच सोडलं. आईने एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हाऊस मूव्ज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाहीत, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना म्हणवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भाणावर आलीस, तेव्हा जरा काय, फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आई वडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा महिना 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटली, बरा वाटला. अनाथ होता त्यामुळं नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता, त्याला पुण्यालाच नोकरी होती. अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही. तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या

हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलीच. तिची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची. तू काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मलाही असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेले आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या अर्धा तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण सव्वा ते दीड तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे, जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे, करा लेकू मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजार पाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच, दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडं रागानं पाहिलं. थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस आणि शिवाय 4 छंडीपंडी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं, म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आई बाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत, त्यांनी वेगळं घर घेतलं. कारण घटस्फोट झाला तरी तू लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं. कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झाली ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाले.

यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

भटाण्यांनी बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं। बरेच मित्रांनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया। आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेते। नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

लहरी 537° सहा मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 1:05 चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपल्याला ऐकता येईल. पण त्याआधी ठीक 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली

असं स्वरांचं आणि सुरांचं चांदणं रसिकांच्या मनावर ज्यांनी पसरवलं आणि या संगीताच्या सुरांच्या स्वरांच्या माध्यमात एक आपला संगीत क्षेत्रामध्ये अमीट असा ठसा उमटवला ते संगीतकार स्नेहल भाटकर यांचाच स्मृतिदिन. स्नेहल भाटकर यांचं पूर्ण नाव खरं तर वासुदेव गंगाराम भाटकर. 17 जुलै 1919 या दिवशी प्रभादेवीतल्या पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला. या वाडीमध्ये नेहमी भजनं व्हायची आणि भाटकरबुवा ते नेहमी ना चुकता ती भजनं ऐकायला जायचे. त्यांच्या आईचा आवाज हा खूप गोड होता आणि त्यांची आई ही शाळेमध्ये नोकरीसुद्धा करायची आणि हे जे गोड गळा त्यांचा होता आईचा, त्या गोड गळ्याचं वरदान हे आईकडूनच मिळाल्याचं ते नेहमी सांगायचे. श्रीकृष्ण संगीत विद्यालयामध्ये स्नेहल भाटकर यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं, गाण्याचं

श्रोतेहो, एचएमव्हीसारख्या कॅसेट कंपनीमध्ये स्नेहल भाटकर यांचा प्रवेश झाला आणि यामुळे भाटकर बुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं नवं वळण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. ते संवादिनी वादक म्हणजे पेटीवादक म्हणून 16 जून 1939 तिथे रुजू झाले आणि तिथे त्यांनी आपल्या प्रतिभेनं, आपल्या हुशारीनं संगीत दिग्दर्शक होण्यापर्यंत झेप घेतली.

रुक्मिणी स्वयंवर या बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाद्वारे भाटकळपूरांना संगीत दिग्दर्शक होण्याची पहिली संधी मिळाली. आणि या चित्रपटात विषयी विशेष करून सांगता येईल म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके म्हणजे आपले बाबूजी आणि भाटकर बुवा या जोडीनं वसुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं होतं. या चित्रपटातली ललिता फडके यांनी गायलेली गाणी ही खूप गाजली. पण भाटकर बुवांना, आता भाटकर बुवांना मी सुरुवातीला म्हटलं तसं त्यांचं खरं नाव हे वासुदेव गंगाराम भाटकर असं होतं, पण नोकरीमुळे त्यांना वेगळं नाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावं लागलं. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचं नाव होतं. या नावातला स्नेहल हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकर बुवांचं नाव ठेवलं, ते म्हणजे स्नेहल भाटकर. आणि मग या नावानं ही संगीतसृष्टी त्यांनी अतिशय गाजवली.

स्नेहल भाटकर यांच्या संगीताची वैशिष्ट्य सांगायची झाली तर अतिशय साध्या सोप्या आणि कोणालाही पटकन गुणगुणता येतील अशा चाली. अनेक कलाकारांकडून भाटकर भुवांनी सुरेल अशी गाणी गाऊन घेतली. पन्नालाल घोष यांच्या सुरेल बासरी वादनाचा उपयोगही त्यांनी आपल्या संगीतामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतला. जे जे चित्रपट त्यांना मिळाले त्या प्रत्येकामध्ये त्यांनी स्वतःच असं खास प्रतिबिंब उमटवलं. राज कपूर प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अभिनेता यांच्या गाण्यासाठी सगळ्यात पहिल्या गाण्यासाठी आवाज देण्याचे श्रेय जातं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनाच. त्याचप्रमाणे अनेक नायिकांच्या पहिल्या चित्रपटांनाही संगीत दिलं होतं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनीच.

अनेक मराठी हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांचं संगीत दिग्दर्शन देखील स्नेहल भाटकर यांनी केलं. भाटकरबुवा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकारानं 5 दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य असे कार्यक्रम केले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. स्नेहल भाटकर आज जरी आपल्यात नसले तरीही त्यांच्या स्वरांच्या सुरांच्या संगीताच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या मनात राहतील हे नक्की. स्नेहल भाटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

0: গোশাকাল। আকাশবাণী মুম্বাই, रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार। नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल

आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिना बरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन.

पाणी. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
2: जिल्ह्यात न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका INS गुलजार मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलजारला अलीकडेच न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलजार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि KRC युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे पासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घर आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही 0 असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह

0: देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या पर्यटन हंगामात 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त

0: 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 1:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं कवी सौमित्र यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर आरकडे यांचं गीत अपर्णा मयेकर यांच्या आवाजात.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत 1084 की माँ या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: अनेक स्त्री साहित्यिकांनी समाजातील अन्यायाबद्दल बंडखोरी केली आहे. त्यातील प्रमुख आहेत महाश्वेता देवी. ही बंगालची तडफदार लेखिका. स्त्रीची वैयक्तिक सुखदुःख असोत की आदिवासींवर होणारा ब्रिटिशकालीन अन्याय असो, तिने कधी देशी विदेशी सत्ताधीशांची पर्वा केली नाही. तिची गाजलेली कलाकृती आहे 1084 1084 आई. मॅक्सेसे पारितोषिक विजेती, ज्ञानपीठ पारितोषिक विजेती अशा ह्या साहित्यिकाच्या कादंबरी होती. त्याच नावाचा गोविंद निहलानी यांचा सिनेमा त्याने नेहमीच समाजातील सरकारी आणि प्रतिष्ठितांच्या दडपशाहीला आव्हान देणारे चित्रपट केले. त्यातीलच हा एका नोकरी करणाऱ्या चार मुलांची आई असलेल्या सालस कविमनाच्या व्रती नावाच्या तिच्या मुलाला समजून घेण्याची ही हृदयस्पर्शी कहाणी. जितके अक्षरातून मनाला भिडते तितकीच पडद्यावरही. एका प्रतिष्ठित बँकेत नोकरी करणाऱ्या स्त्रीचीही किती कुचंबणा होऊ शकते हे जाणवतं. चित्रपट सुरू होतो एका फोन कॉलने. पलीकडून पोलीस विचारतात, इथे एक बॉडी आली आहे, तुमच्या मुलाची आहे का ते पहा. ती शहारते. तिचा पती हे सारं प्रकरण कसं दडपता येईल ह्या मागे लागतो. तिलाही चूप राहायला सांगतो, पण ती बँकेतून सरळ पोलीस स्टेशनला जाते. एका अंगठ्याला 1084 क्रमांकाची चिठ्ठी असते आणि तो तिचाच मुलगा व्रती असतो. आदल्या रात्री नक्षलवाद्यांची धरपकड झाली तेव्हा एका झोपडीत निजलेल्या या मुलाला गोळी लागली. आपला मुलगा ह्या वाटेला कधी गेला, कसा गेला, आपल्याला कधीच कसं समजलं नाही. त्याच्या कविता गप्पा यातून तो उलगडत होता. तो एक सुविद्य साधा मुलगा. आई त्याचं विसाव्याचं स्थान होते. वडिलांशी आणि इतर भावंडांशी त्याचा फारसा संवाद नसे. ते सारे आपल्या वडिलांच्या सामाजिक दर्जाला साजेसं जगत आणि विचार करत होते. चित्रपटात व्रतीच्या आईचं म्हणजे सुजाताचं काम केलं आहे जया बच्चनने. तिच्या संयत अभिनयाने एका आईचं दुःख, वेदना, अस्वस्थता प्रेक्षकांसमोर येते. तिची कासावीसी, घरच्यांचे थेट दुर्लक्ष शब्दावाचून दृश्यातून अधिक हलवतं. तिचे एकटीने मॉर्गमध्ये शवागृहामध्ये जाणं, तिथे व्रतीचं शव पाहणं तिला प्रचंड धक्कादायक असतं. त्या क्षणापासून कथेत आणि चित्रपटात एका आईची आपल्या मुलाची मनोदशा समजायचा प्रवास सुरू होतो. आपण कुठे कमी पडलो, त्याच्या मनात काय सुरू होतं आपल्याला कळलं कसं रे, त्याला आपण समजवलं असतं ना. त्याचवेळी त्याच्याबरोबर काम केलेली एक तरुणी भेटते. तिचा चेहरा पोलिसांच्या छायाने काळवडलेला असतो. तिच्याकडून सुजाताला कळते त्याच्या सीधा साध्या स्वभावाने त्याच्याच मित्रांनी तो कुठल्याही हिंसक कामात गुंतलेला नसताना पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्याचा गेम केला. हे सारं वेदनादायक सत्य तिला एकटीला कुटुंबजनांच्या खेरीत सोसावं लागतंय. ते खूप क्लेशकारक असतं. व्रतीची भावंड इतकी भावनाशून्य कशी होऊ शकतात. पतीला तर सुजाताने घराची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या दिवशी असलेल्या पार्टीत सामील व्हावं असं तीव्रतेने वाटत असतं. याचा तिला खेद असतो. त्याच्या असमंजसपणाचा आणि तसा संतापही असतो. आपला पोटचा पोरगा गेलाय याचं दुःख नसावं, इतकी प्रतिष्ठा महत्वाची व्हावी. अस्वस्थ अनुभव देणं हे लेखक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं लेखिका म्हणत असे. त्याचे प्रत्यंतर ही छोटीशी कादंबरी आणि त्यावरील सिनेमा पाहताना येते.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला 1084 की माँ त्या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: स्पायसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहात टाकाऊ टायरपासून बंधारा या विषयाची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोकणासारख्या अतिपर्जन्यमानाच्या प्रदेशात मृदसंधारणासोबत पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे अतिमहत्वाचे आहे. कोकणात सर्वसाधारणपणे 3,500 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा मान्सून नंतर शेतीसाठी सिंचनासाठी पाण्याची कमतरता जाणवतेच. तसेच एप्रिल आणि मे मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर मृद आणि जलसंधारणाची कामे राबवून नाल्यावर साखळी पद्धतीने कमी खर्चाचे बंधारे बांधून जलसंवर्धन करणे अतिमहत्वाचे आहे. या बाबींचा विचार करून टाकाऊ टायरपासून विद्यापीठाद्वारे बंधारा विकसित केला आहे. हा बंधारा सिमेंट नाला बंधाऱ्याला एक पर्याय ठरू शकतो. हा बंधारा खराब झालेल्या आणि वापरण्यास अयोग्य टायरचा वापर करून नाल्याच्या तळाला काटकोनात बांधतात. त्यासाठी नाल्याच्या तळामध्ये चर खोदून टाकाऊ टायरचे थर एकावर एक रचून ते सळी आणि नटबोल्टच्या सहाय्याने टायर एकत्र जोडले जातात. सर्वसाधारणपणे बंधाऱ्याची तळापासून उंची 0.9 मीटर ठेवतात. त्यासाठी एकूण 5 टायरचे थर लागतात. नाल्याच्या तळाचा उतार 3% कमी असावा. बंधाऱ्याच्या जागेच्या वरच्या आणि खालच्या बाजूला कमीत कमी 50 मीटर पर्यंत नाला सरळ असावा. नाल्याच्या तळाची खोली कमीत कमी 1 ते 2 मीटर असावी. नाल्याचे काठ सुस्पष्ट असावेत. बंधाऱ्यासाठी निवडलेल्या जागी झाडे झुडपे साफ करून नाल्याच्या तळाच्या काटकोनात 1 मीटर रुंदीचा आणि 0.15 मीटर खोलीचा चर खोदावा. तसंच नाल्याच्या दोन्ही बाजूच्या काठाला कमीत कमी 0.5 मीटर पर्यंत खोदाई करावी जेणेकरून बांधाला मजबूती येईल. त्यानंतर टायर एकमेकांवर ठेवून थर निर्माण करावेत. तसेच वरच्या आणि खालच्या बाजूला उतार ठेवू नयेत. टायर एकमेकांमध्ये उभ्या लोखंडी सळ्यांद्वारे जोडावेत आणि नटबोल्टच्या द्वारे आडवे एकजीव करून घ्यावेत जेणेकरून एक पक्का बांध निर्माण होईल. टायरचा पोकळ भाग छोटे दगड धोंडे आणि मातीच्या सहाय्याने भरावे जेणेकरून बांधाला मजबूती येईल आणि तो पाण्याचा दाब धरण्यास सक्षम होईल. टायरचा बंधारा बांधून झाल्यानंतर बांधाच्या दोन्ही बाजूंना 75 GSM प्लास्टिक कापडाचे आच्छादन करावे. त्यामुळे टायरच्या फटीमधून पाणी झिरपणार नाही आणि जलसंधारणाचा उद्देश साध्य होईल. प्लास्टिक कापड टाकताना तळाच्या बाजूला मातीमध्ये खोल गुतवावे त्यामुळे बांधाखालून पाणी झिरपणार नाही. खराब झालेल्या आणि निरुपयोगी लहान ते मध्यम आकाराच्या टायरचा वापर करून हा बंधारा बांधता येतो. बंधारा बांधकामासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. बंधारा दरवर्षी पुन्हा पुन्हा बांधावा लागत नाही. वापरात नसलेले रबरी टाकाऊ टायरचा बंधारा बांधणे कामी पुनर्वापर केल्यामुळे वातावरण प्रदूषित होत नाही.
0: टाकाऊ टायरपासून बंधारा या विषयाची माहिती आपण आत्ताच ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आता थोड्याच वेळात पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. त्याआधी एक निवेदन सूचना आहे. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहे. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो परंतु काही लोकांना मात्र अधिक धोका असतो. त्यामध्ये लहान मुलं आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक आणि थंड हवामानातून उष्ण हवामानात आलेले प्रवासी यांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाहीये किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव. बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते. अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः आपण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कोल्हापूर केंद्राची नियमित असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती.

0: व्यक्ति। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झर मध्ये तयार होणारे एन्झाइम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाइम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडवून आणतात। बायो क्लिन्झर मध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे एन्झाइम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाइम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेस हे एन्झाइम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाइम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाइम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात। ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे। ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं। याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं। लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो। बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं। हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं। याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात। या द्रावणामध्ये फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात। फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात। टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत। सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात। त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते। बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते। बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं। बायो क्लिन्झरमधील एन्झाइम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात। हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात, त्यामुळे बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही। जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे। बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात। संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते। या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो। हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते। परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। दुपारचे 2:15 वाजता थोड्याच वेळात दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र दिल्लीहून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच।

अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन, राग शुद्ध सारंग. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन, राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन ऐकलत. राग होता शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा

0: जागांबाबत निर्णय, दोन जागांबाबत चर्चा सुरू आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीप भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील

0: सादर केले नाहीत त्यांनाही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएने स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमल्ल बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र तस्करी विरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्र आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती SPC नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आपण ऐकत आहात 3:10 आणि 45 सेकंद झालेत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते.

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: श्रोत्यांनो कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकणार आहोत. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जुली या चित्रपटातलं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया येशुदास आणि हेमलता यांच्या स्वरात रवींद्र जैन यांची रचना.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोतेहो, कार्यक्रमात आपण आता ऐकत आहात मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना. अब्दुल्ला या चित्रपटासाठी संगीत दिले आर डी बर्मन यांनी.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना. बॉबी या चित्रपटासाठी संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: श्रोतहो, यासोबतच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत,
1: कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉल मध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिन चंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावने

कविताचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे चार खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं. ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 स्वदेशी आणि 2026 स्वदेशी सेम आहे का? तर 1906 युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपलं महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणाने व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही, तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे, तर कोणी पर्यावरण पूरक उत्पादनं देखील तयार करत आहे. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही, तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटस पण महत्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

उचिष्ट कसे देव पांडुरंगा माता रुक्मिणीच्या हो जीवलंगा अन आले अश्रू

अव विस्मित झाले अन तेव्हा बळवे वाकळ पाहुना अंगावरी अहो वाकळ पाहुना अंगावरी

0: श्रोतेहो, लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण राजेंद्र येसकर आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. सर्वोच्च न्यायालयेन सर्वेभ्यः उच्च न्यायालयेभ्यः त्रिषु मासेषु एव रक्षिताः आदेशाः घोषयितुं निर्दिष्टम्. शिक्षामन्त्रिणा धर्मेन्द्रप्रधानेन परीक्षापराधविरुद्धं कठोरकार्याचरणाय योग्यच्छात्राणां रक्षणाय च आश्वासितम्. पीएम सूर्या घर योजनया प्रमुखं लक्ष्यं प्राप्तम्. अस्मिन् प्रायः 40 लक्षाणि गृहाणि रूफटॉप सोलर इत्येतम् अङ्गीकृतवन्तः. भारत ऋतुविभागेन देशे जून मासे सामान्यात् न्यूनं प्रावृत्त वृष्टेः, अनेकेषु राज्येषु सामान्यात् अधिकं यावत् उष्णतरङ्गस्य स्थितेः च सम्भावना प्रकटिता. अपि च आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य सायंकाले महाराजा यादवेन्द्र सिंह अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडाङ्गणे न्यू चण्डीगढ़ नगरे महत्वपूर्णे क्वालिफायर द्वितीय स्पर्धायां गुजरात टाइटन्स दलं राजस्थान रॉयल्स दलं सम्मुखीकरिष्यति. अथ वार्ताः विस्तरेण.

रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद जाकीर हुसेन यांचं तबला वादन आपण ऐकाल. त्यानंतर रात्री 11:00 हिंदीतून बातम्या, रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50. सकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:05 गिरवाणवाणी यामध्ये हरिहरन यांच्या स्वरात हनुमान स्तोत्र आपण ऐकू शकाल. 6:10 प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 6:40 कृषी वार्ता यामध्ये पाणी परीक्षण याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा पोस्टमार्टम याविषयी डॉक्टर समीन बावडेकर यांनी सांगितलेल्या माहिती आपण ऐकाल. 6:50 परिसर या कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले लिखित माहिती आपण ऐकाल. याचा भाग 3 वाचन ऐश्वर्या बेहरे सादर करते प्रवीण चिपळूणकर. 7:07 प्रादेशिक बातम्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. त्यानंतर गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, तसंच 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच ही 8 समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 8:55 लखलख चंदेरी 9:10 सांगली विशेष 9:30 स्वरांजली या सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. यामध्ये गीत आहे सदानंद डबीर यांचं, गीताचे बोल आहेत अंगणी माझ्या उमटली चांदण यांची पाऊले, संगीत आरोही आगरकर, गायिका भाग्यश्री पांचाळे, गायक श्रीराम भावे, तबला संदीप पवार, संतूर मंगेश जगताप, सितार प्रदेश प्रसाद रहाणे. 9:40 नाट्यधारा 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन भाग 237. त्यानंतर समूह गीत आपण ऐकाल. 11:00 हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, यामध्ये मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर यांचा भाग 9, लेखन आणि निवेदन अमोद मराठे, निर्मिती सहाय्य प्रेरणा साठे, सादर करते श्रीनिवास जरंडीकर. 11:40 भावधारा 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम, विषय ऋतुगान, सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 12:45 निरंतर स्वरलहरी 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 4:58 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6:05 लोकसंगीत यामध्ये कृष्णा शिंदे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकाल. 6:35 संस्कृत मधून समाचार, 6:35 सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्त विशेष, 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये शेती व्यवसायामध्ये हिशोबाचं महत्व, लेखक प्राध्यापक बी गावडे यांच्याशी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 भावधारा, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका, तसंच रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रम.

0: आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारित करीत आहोत कुटुंब स्वास्थ्य।
1: श्रोतेहो नमस्कार, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात गेल्या भागांपासून आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत। श्रोतेहो आजही आपण याच विषयावर त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात ऐकूया डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग। चला तर सुरुवात करूया मुलाखतीला।
2: मॅडम, आपण दाताच्या उपचारांविषयी बोलत आहोत, तर आता सध्याच्या काळात या दातांच्या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार करता येतात का आणि ते कोणकोणते आहेत?
3: हो, दाताचे आता अत्याधुनिक उपचार आपल्याकडे केले जातात। त्यामध्ये आता लेझर्स आलेले आहेत, लेझर डेंटिस्ट्री म्हणतात त्याला। त्यानंतर लेझर डेंटिस्ट्रीचा काय आपल्याला बेनिफिट आहे, तर लेझर्समध्ये आपल्याला कटिंग करावं लागत नाही, भूल द्यावी लागत नाही आणि रक्तही येत नाही, त्यामुळं नो पेन नो कटिंग नो ब्लड अशी ट्रीटमेंट होते। तर लेझर्स हे आपल्याला हार्ड टिश्यू म्हणजे दातांवरही वापरता येतात आणि सॉफ्ट टिश्यू याचे वेगवेगळे लेझर्स असतात। या दोन प्रकारच्या लेझर्सनी आपण दाताशी असलेल्या सगळ्या समस्यांवर उपचार सोप्या पद्धतीने करू शकतो। त्या लेझर्सचा असा आपल्याला एक फायदा होतो की त्याच्यामध्ये हिलिंग खूप फास्ट होतं, त्याच्यामध्ये कमीत कमी कटिंग असल्यामुळे त्याचं हिलिंग आणि हीटच्या माध्यमातून आपण ते वापरत असल्यामुळे त्याचं निर्जंतुकीकरण, जखम जी आहे ती आपोआपच निर्जंतुक होते आणि पेशंट कॉम्प्लायन्स खूप चांगला आहे। हे झालं लेझर्सबद्दल। दुसरे अत्याधुनिक उपचार म्हणजे इम्प्लांट्स डेंटिस्ट्री आहे। इम्प्लांट्स म्हणजे तुम्ही कायमस्वरूपीचे दात फिक्स करून घेऊ शकता। इम्प्लांट्स म्हणजे आपल्या हाडामध्ये स्क्रूसारखे ट्यूब्स असतात, त्या ट्यूब्स घालून तुम्ही फिक्स दात बसवून घेऊ शकता, त्याला म्हणतात की इम्प्लांट्स। तर इम्प्लांट्सनी तुम्ही क्राउन्स ब्रिज आणि फिक्स डेंचर्स ह्या तिन्ही पद्धतीमध्ये तुम्ही इम्प्लांट्स वापरू शकता। तिसरे अत्याधुनिक उपचार आहेत तर अलायनर्स। अलायनर्स म्हणजे काय, तर आपण जी दात सरळ करण्यासाठी तारेची ट्रीटमेंट करत होतो पूर्वी, तर ती ट्रीटमेंट काही पेशंट्समध्ये गरजेची आहे, पण बऱ्याच पेशंट्समध्ये आजकाल अलायनर ट्रीटमेंट्स वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे। अलायनर्स म्हणजे काय, तर इनविजिबल ट्रेज असतात तुमच्या दाताच्या, दाताचं तुमचं स्कॅनिंग करून त्या तुमच्या मापाचे ट्रेज बनवले जातात आणि ते ट्रे तुम्हाला वापरायला देऊन त्यातनं तुमचे दात हलवले जातात। तर दाताला तारा लावण्याची गरज प्रत्येक वेळी भासत नाही। बऱ्याच दातांच्या समस्या ह्या अलायनर्स वापरून आपण दुरुस्त करू शकतो। हे आहेत अत्याधुनिक उपचार।
2: अच्छा मॅडम, बऱ्याच लोकांना तंबाखू गुटखा सुपारी किंवा यासारख्या सवयी असतात, दात आणि तोंडाच्या आरोग्यावर या सवयींचा कसा परिणाम होतो?
3: तंबाखू सुपारी यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये जे हानिकारक घटक आहेत त्यामुळं आपल्या तोंडातलं जे आवरण असतं म्हणजे त्वचेचं आवरण जे आहे आपलं ते हळूहळू ताठर होत जातं। त्यामुळे गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये हळूहळू तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं। शिवाय तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे दातांवर स्टेन्स येतात, दाताचा रंग पिवळा पडत जातो, त्यानंतर हिरड्यांचं आरोग्य त्यांचं खराब होत जातं आणि हळूहळू जिंजिवायटिस पेरिओडोन्टायटिस हे आजार बळावतात। शिवाय दीर्घकाळापर्यंत जर ह्याचं सेवन करत राहिला तर आपल्याला मौखिक कॅन्सर, ओरल कॅन्सर्स ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा होण्याचे शक्यता असते। आपली जीभ, आपले ओठ, त्यानंतर आपले गाल या सर्वांना आपल्याला तोंडाचा कर्करोग झाल्याची लक्षणं दिसू शकतात।
2: अच्छा,
3: हे झालं तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवनाचे परिणाम। आता आपण स्मोकिंगच्या बाबतीत बघूया। स्मोकिंग म्हणजे काय, तर धूम्रपान। धूम्रपान केल्यामुळे काय होतं, आपल्या तोंडामध्ये जी आपली लाळ येते त्या लाळ ग्रंथींमधनं लाळ येण्याचं प्रमाण कमी होतं। लाळ ही आपली अन्नामध्ये जेव्हा मिसळते त्यावेळी अन्नाचं पचन करते, त्याच पद्धतीनं लाळेचं प्रमाण जर तोंडामध्ये योग्य रीतीनं असेल तर दंतक्षय होण्यापासून आपल्याला लाळ संरक्षण देत असते। ज्यावेळी माणूस स्मोकिंग करायला लागतो त्यावेळेला त्याच्या लाळेचा पीएच कमी होतो, तर आपला अल्कलाईन पीएच टू ॲसिडिक पीएच असा शिफ्ट होतो आणि त्यामुळे दंतक्षय होण्याचं प्रमाण वाढतं

0: शिवाय तोंडामध्ये कोरडेपणा येतो आणि दाताच्या हिरड्यांच्या समस्या वाढतात.
1: तर लहान मुलांमध्ये सगळ्यात मोठी समस्या येते ते म्हणजे दात किडणं. तर लहान मुलांमध्ये हे दात किडूच नयेत म्हणून आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो का?
0: हो, दात किडू नये म्हणून पिट अँड फिशर सिलंट्स या प्रकारचे सिमेंट्स असतात, जे आपण खाण्याचा जो सरफेस असतो दाढेचा, नवीन आलेले जे दाढ आहेत म्हणजे 6व्या वर्षी जी पहिली दाढ येते तिथंपासून आपण या दाढांमध्ये हे सिमेंट्स आपण वापरू शकतो. आणि ते डेंटिस्ट तुमच्या दाढांमध्ये जे ज्यावेळी पिट अँड फिशर सिलंट्स वापरतात तर तो सरफेस जो आहे जिथं अन्न अडकणार आहे तो सरफेस आपण सिमेंटनी ब्लॉक करून ठेवतो, त्यामुळे तिथे कीड लागत नाही. तर हे एक वर्षभर साधारण टिकतं. तुम्हाला जोपर्यंत मूल चांगल्या रीतीने ब्रश करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या सिमेंट्सचा वापर करून घेऊन दातांची कीड लागण्याचं प्रमाण कमी करू शकता. दुसरा या म्हणजे ट्रीटमेंट आहे तर त्याला आम्ही म्हणतो फ्लोराईड ट्रीटमेंट. तर हे काय आहे तर वयाच्या 4 टप्पे आहेत. जेव्हा आपले दात उगवायला सुरुवात होते त्या 3र्या वर्षी पूर्ण दुधाचे दात आलेले असतात, 7व्या वर्षी जुने दात पडून नवीन दात येण्याचा प्रारंभ असतो, त्याच्यानंतर 11व्या वर्षी बऱ्यापैकी समोरचे दात आणि उपदाढा यायला सुरुवात होतात आणि 13व्या वर्षी पूर्ण दातांची वाढ झालेली असते. तर ह्या 4 टप्प्यांवर आपण फ्लुराईड ट्रीटमेंट करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या दाताचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये इनॅमल याचा टफनेस वाढवतो आपण. इनॅमलचा टफनेस वाढवतो म्हणजे काय करतो, फ्लुराईड त्याच्यामध्ये वापरल्यामुळे दंतक्षय जो होतो, दात किडण्याचं प्रमाण आहे, ऍसिड अटॅक जो होतो दातांवर, म्हणजे आपले अन्न पिष्टमय पदार्थांचं डिग्रेडेशन जेव्हा तोंडात होतं त्यावेळी ऍसिड्स रिलीज होतात आणि त्या ऍसिड्सचा मारा आपल्या इनॅमलवर जास्त प्रमाणात न होता कीड लागण्यापासून त्याचं संरक्षण होतं, याला म्हणायचं फ्लुराईड ट्रीटमेंट. तर या प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट्स करून आपण दंतक्षयापासून लहान मुलांचे दात वाचवू शकतो.
1: मॅडम, दातांचे उपचार करत असताना तुमच्याकडे येणारे पेशंट्स असतात किंवा काही अनेक आपले श्रोते आहेत, यामध्ये दातांच्या रिलेटेड खूप गैरसमज त्यामध्ये असतात, तर असे कोणकोणते गैरसमज आहेत आणि त्याच्याविषयी काय माहिती सांगाल?
0: हो, दातांच्या ट्रीटमेंट्सबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की पेशंट्सला असं वाटतं की दात काढल्यामुळे आमच्या डोळ्यांच्या नजरेवर परिणाम होईल किंवा आम्हाला डोळ्याला दिसायचं कमी होईल, तर असं अजिबातच नाही आहे. दाताच्या ज्या नसा आहेत ज्यांना आपण बधीर करतो किंवा दात काढतो तिथल्या ज्या नसा असतात त्या डोळ्याच्या नसांपासून फार लांब आहेत. डोळ्याची नस ही पूर्णतः वेगळी आहे, दातांच्या सप्लाय करणाऱ्या नसा हे वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. पूर्वीच्या काळी लोकांना असं का वाटत होतं, कारण पूर्वी दात हे खूप उशिरा पडत होते, म्हणजे 50-60 या वयामध्ये दात पडत होते किंवा काढले जात होते, तर त्या वयामध्ये डोळ्यांचंही आरोग्य जसं की मोतीबिंदू होणे यासारख्या समस्या त्या वयामध्ये आपल्याला जाणवतात, किंवा चष्मा हा 40 नंतर लागत होता पूर्वी, तर त्यावेळी लोकांना असं वाटत होतं की दात काढून आलो त्यामुळे मला दात चष्मा लागला आहे किंवा मला मोतीबिंदू झालेला आहे. पूर्वीपासून हे आपण ऐकत आलोय त्यामुळे लोकांना असं वाटतं की दात काढल्यामुळे डोळ्याच्या समस्या उद्भवल्या, तर असं अजिबातच नाहीये. दुसरा गैरसमज आहे म्हणजे डावीकडचे दात जर माझे किडलेत तर मी ते तसेच सोडून मी उजवीकडच्या बाजूने दातांचा वापर करीन आणि मी माझं रोजचं रुटीन लाईफ चालू ठेवीन, तर आणि म्हणजे एक बाजू नाहीये तर दुसरे बाजू मी वापरून माझं रोजचं जीवन मी जगत राहीन, तसं नाहीये. हा गैरसमजच आहे की डावीकडची बाजू जर खायला वापरता येत नसेल तर उजवीकडची बाजू वापरली पाहिजे. उजवीकडची बाजू वापरा, पण डावी आणि उजवी अशा दोन्ही दुरुस्त करून योग्यरीतीने वापरा. हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांचा की एक बाजू नाहीये तर दुसरी बाजू वापरून आपण कंटिन्यू करू शकतो, तर तसं करू नये. लवकरात लवकर दातांच्या समस्यांवर उपचार करून घेणे गरजेचं आहे.
1: मॅडम, बरेचदा किरकोळ दातदुखी असते, एखादा दात दुखायला चालू होतो तो सुरू झाल्या बरेचदा त्याच्यावर घरगुती उपचार केले जातात, तर याबद्दल काय सांगाल?
0: आपण घरगुती उपाय दाताच्या समस्येंवर केले जातात हे सर्वश्रुत आहे, जसं की लवंग ठेवणे किंवा वरून विक्स लावलं जातं किंवा दुखतंय म्हणून आपण दाताला शेकलं जातं गरम वस्तूनं, तर हे करता कामा नये. कारण आपल्याला जेव्हा दाताला इन्फेक्शन होतं तेव्हा तिथं पस जमा झालेला असतो, तिथे ऑलरेडी तिथलं तापमान वाढलेलं असतं, त्या जागेचं तापमान वाढलेलं असतं, त्यावर जर तुम्ही गरम वस्तूंचं जर ॲप्लिकेशन केलं, जसं की तुम्ही डायरेक्ट तुम्ही शेकलं किंवा त्याच्यावर विक्स लावलं किंवा काही लोक कापूर धरतात, तर ह्या गोष्टींमुळे काय होतं तर तिथला जो टिश्यू आहे त्या टिश्यूला तर इजा होतेच, पण त्याचबरोबर तिथलं तापमान अजून वाढल्यामुळे तिथली सूज पटकन वाढते आणि दाताची जी लहान समस्या आहे ती तुम्ही मोठी करून ठेवता. तर कुठे गरम हीटनं

0: शेकायचं आहे आणि कुठे गार हिटने शेकायचं आहे हे पेशंट्सला माहीत नसतं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाऊन त्याच्यावर योग्य उपचार करणं गरजेचं आहे.
1: अच्छा मॅडम, आज कुटुंबस्वास्थ्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दात आणि तोंडाच्या आरोग्याविषयी आपण इतकी छान माहिती सांगितली, या कार्यक्रमात मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेह, कुटुंबस्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग ऐकला. श्रोतेहो, आपल्या जीवनात आपल्या दाताचे आरोग्य कसं जपावं याबद्दल आपल्याला डॉक्टरांनी जे मार्गदर्शन केलं ते नक्कीच आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सिद मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
3: विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
4: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8 मीटर
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
0: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
0: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची।
0: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
0: अर्थात 1251 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 100.6 MHz वरती
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
1: आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास,
1: वर्तमान आणि भविष्यातही।
2: श्रोतेहो, यानंतर ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी, मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा

0: करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026च्या दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है. और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्न

0: साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबकनाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम वाहिनी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त बाजारभाव. हे बाजारभाव कांदा 500 ते 1800, बटाटा 700 ते 1400, लसूण 5000 ते 14000, फळांचे बाजारभाव संत्री 2000 ते 6000, डाळिंब 5000 ते 14500, पपई 1000 ते 2000, आंबा 10000 ते 25000, तोतापुरी आंबा 1000 ते 2000. श्रोतेहो, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त बाजारभाव आपण ऐकलेत.
2: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाशी जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ, प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी, पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण

0: साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: सर, याच दृष्टीने जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठल्याही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निस्थापन ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरतो ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरिएशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत. केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळे शेवाळ किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो. त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळत आहे मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानेच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असा 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूचा 1

0: चे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साहले हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अतिरेकीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एस इकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एस आयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत. तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं त्यांच्या परवानगीनं त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 megahertz सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 8/1948 दिनांक 29 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळी पालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे शेळी पालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
3: धन्यवाद प्रिया मॅडम.
2: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळी पालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळी पालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळी पालनाकडे.
3: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषी पूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराह पालन, नंतर मेंढी पालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळी पालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळी पालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो, त्यामुळे पशुपालनामध्ये शेळी पालन व्यवसाय हा उत्तम आहे.
2: मॅडम, आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळी पालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
3: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे, यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
2: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: अगदी. आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा

0: करायचं असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या आपण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण तीन पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्ध बंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकाने कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा.
1: अच्छा।
0: आज आपण या तिन्ही पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा, वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती, पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडी खत चांगलं,
0: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची, तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते किंवा सर्पदंश
0: बरोबर
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.

0: आता म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
1: अगदीच बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही, त्यांचे लेंडीखत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो, चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर
2: आपला
1: अंदाज येत नाही, विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो, त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेत या पद्धतीचे.
0: पण तसंही कुठेतरी रिस्क असते, पण शेवटी मुक्त व्यवस्थापन ही एक चांगली कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
1: होऊ शकतं.
0: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
1: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात, तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही, त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुखत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये, त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते, तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
0: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं?
1: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळीपालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करड्यांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार

0: नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे, परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाण बंद शेळी पालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे, कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल,
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचंय, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचंय, तर हे चार पाच फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूया.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळी पालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही, त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडी खत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळी पालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या तीन पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्यात. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळी पालन करायचंय किंवा जे शेळी पालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
0: शेळी पालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरतो.

0: दोन शब्दात.
1: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते, तिथे 3-3 दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
0: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात रताळी पिकाची लागवड याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने. यामध्ये आज आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना ऐकणार आहोत.

श्रोते हो मोहम्मद रफी यांच्या स्वरातले गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक। देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू। शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते। देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली। आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले। खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले। सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत। शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं। नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली। नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे। येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत। प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं। मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत। NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे। आधी ही मुदत 26 मे पर्यंत होती। मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते। त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना

ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%-वरून 76.2%-पर्यंत वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96%-पेक्षा जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात एलपीजीचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी फुगेवाडी काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स

0: की संभावना है। और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक। देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: मदन लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात। श्रोते हो, संध्याकाळचे 8:15 प्रसारित करीत आहोत कव्वाली। श्रोते हो, आज या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मेहंदी हसन यांनी गायलेली ही कव्वाली।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोतो कार्यक्रमात मकबूल साबरी यांच्या स्वरातली ही गजल ऐकूया.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात कव्वाली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर कलंदर आझाद यांच्या स्वरातली कव्वाली ऐकूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोत्यांनो, कव्वाली या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बेनझीर युसुफ आझाद यांच्या स्वरातली कव्वाली.

0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत.
1: मन की बात. मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM बँडच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही.
0: श्रोत्यांनो, प्रसारित करीत आहोत आजचे पाहुणे.
2: रसिक हो, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. दिग्दर्शक म्हणून काम करत असताना संहितेची निवड नंतर, म्हणजे तुम्ही जेव्हा विनोदी नाटकांच्याकडनं थोडंसं ॲबसर्ड नाटकं किंवा गंभीर नाटकांच्याकडे वळलात, संहितेची निवड करताना तुम्ही काय पद्धतीनं करत होतात की उपलब्ध पात्र आपल्याकडे काय काय आहेत ते पाहून की संहिता आहे म्हणून नंतर पात्र आपण जमा केली. हे कॉलेजच्या नंतर मी बाहेरच्या विचारतो, कॉलेजमध्ये नाही.
3: बरोबर. संहिता म्हणजे जी मला करावीशी वाटली ती अशी की अस्त बसवलं आपले प्राध्यापक दिलीप परदेशी. फार छान नाटक होतं ते अत्यंत. तर ते बसवत असताना आधी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यानं म्हणलं की असं असं मला मनात आहे, ते बसा म्हणाले. मग मी म्हणलं तुम्ही तालमीला याल का कधी, येईन कधी तर म्हणाले. आणि प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी नाटक असताना आदल्या दिवशी ते आले. म्हणजे जरी त्यांनी काही सांगितलं असतं तर मला बदलण्याची काहीही चान्सच नव्हता. मग सगळं नाटक त्यांनी बघितलं, एक क्षणभर सन्नाटा होता असा, काही बोलले नाहीत. मला जरा टेन्शन आलं. म्हणाले दयानंद, अस्तमध्ये मी जे लिहिलं त्याच्याहून जास्त फुलवून योग्य तर तू पोचवलंयस असं मला वाटतं. तेव्हा मला खुश झालं, कारण नाही तर लेखकाने लिहिलेलं आणि त्यांना अभिप्रेत आहे ते झालंच नाही तर गोंधळ होईल. मग पुढे 3 पैशाचा तमाशा बसवला. तेव्हा सुद्धा म्हणजे पुलंची परमिशन हे ते सगळं, तेव्हा फक्त त्याच्या आधी त्यांनी जब्बार पटेलनाच परमिशन दिली होती, मला मात्र परमिशन त्यांनी मिळाली. त्याचंही कारण असं झालं की योगायोग एक ब्लड बँकेचा कार्यक्रम होता आणि सप्तक सारेगम तेव्हा आमचं चालू होतं. तेव्हा माधव मुतालिक, महेश मुतालिक वगैरे यांचा कार्यक्रम आणि अनाउन्समेंट वगैरे सगळं आम्ही करायचोच. तर पुलं त्यांच्या खास शैलीमध्ये तो प्रोग्राम झाला, म्युझिकल प्रोग्राम. आणि ही मेडिकल कॉलेजची मुलं आहेत असं मला कळलं, पण यांचा सगळा परफॉर्मन्स बघितल्यानंतर ही आर्ट्स कॉलेज मधली आहेत असं मला वाटतंय. असं पुलांच्या शैलीत अगदी त्याने खास असे षटकार मारले. पण पुलांना माझं नाव माहीत झालं तेव्हा.
2: अच्छा.
3: की हा आहे 3 पैशाच्या तमाशाची परमिशन देताना त्याने म्युझिकल सेन्स असलेला एका डायरेक्टर, तर माझं नाव सांग. हा, मग दिली परमिशन. तो एक माझा भाग्याचा क्षण होता. त्यानंतर अनाहूतचा प्रयोग बसवला, तोही आपला पाटील प्रदीप, त्यांनी एक वेगळं नाटक लिहिलं. मला ते सस्पेन्स कधी हँडल केलं नव्हता, म्हणलं ते करून बघूया म्हणून ते केलं. राम कुलकर्णी म्हणून लेखक आहेत मिरजेचे, त्यांनी निष्पर्ण झाले गाणे असं जे नाटक लिहिलं होतं ते पर्यावरण अशा विषयावर लिहिलं होतं, म्हणजे अगदी प्रचलित राजकारण आणि लाकूड तोड्याची गोष्ट. साधारण वन या माध्यमातनं कुठंतरी फिरत आत्ताच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करणार
2: प्रतिकात्मक आहे नाटक
3: असं नाटक. तर त्या नाटकात सुद्धा मला खूप मजा आली. आणि ते विचार करत असताना मला पर्यावरण हा विषय फोकस होता. पर्यावरणाचं पात्र हे कवी म्हणून दाखवलेलं होतं त्या नाटकात. म्हणजे आता ह्या निमित्ताने सांगतो मी, लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात काहीतरी मतभेद होतात. तर रामभाऊने म्हणलं कवी माझा स्टेजवर येणार नाही. तो म्हणजे हिरो स्टेजवर नाही असं कसं काय, मला पटत नाही. म्हणून आम्ही 6 महिने पुढे एकमेकांशी संपर्कात नव्हतो. मग परत भेट झाल्यानंतर मी म्हटलं माझं ऐकून घ्या तुम्ही. म्हटलं कवीच्या कविता म्हणजे त्यातनं निनाळ्या भावभावना आहेत. तर भावना असणं ही प्रवृत्ती आहे, ही व्यक्ती नाही आहे. तर मला जेव्हा व्यक्तीनं दाखवता प्रवृत्तीच दाखवायची आहे, तेव्हा या नाटकामध्ये

0: पर्यावरणचं प्रतिनिधी कवीच नसून अख्खं पर्यावरणच स्टेजवर ठेवू ना आपण.
1: अच्छा.
0: मग त्यासाठी मी हिरव्या लाईट्सचा कॉलम्सचा वापर केला. त्यानंतर झाडं म्हणून दाखवत असताना सगळी मुलं त्यांना हिरव्या ओढण्या वगैरे दिल्या होत्या आणि त्या विंगीतनं मी वारा सोडायचो फॅन्सनी. तेव्हा ते असं असं हलत असताना दिसायचं ते, तेव्हा त्या झावळ्या हलतायत आणि त्यात एक जिवंतपणा होता कारण ती मुलं होती. असला काहीतरी पॅटर्न वापरला होता मी तो आणि तो लोकांना अपील झाला खूप. आणि असं कोणी मला म्हणलं नाही यार तुमचा हिरो नाहीच आहे आणि काय नाही. आणि म्हटलं तर म्हणलं असं एक नाटकात एक झिंग असते ना की आपल्याला जे करून बघायचं लोकांना काय म्हणायचं म्हणू देत निदान करून तरी बघूया असं म्हणून आपण करतो आणि ते आपल्याला झालं की तुम्हाला जास्त आनंद होतो. मस्ती असं म्हणणार नाही मी पण एक वेगळा प्रयोग करून बघूया आणि तो यशस्वी झाल्यानंतर मला असं वाटलं की नाही नाही छान आपल्याला काहीतरी आपण वेगळा विचार केला
1: धाडस केलं ते
0: यशस्वी झालं. आणि मग त्याचेही पण प्रयोग झाले बरं का साधारण 14-15 प्रयोग झाले. आणि त्यातला मला एक पात्राची हिरवी साडी पाहिजे होती. तिचा तो हिरवेपणा असा पोपटी हिरवा असा पाहिजे होता. त्यासाठी मी मला हे आठवते निळे दुकानं शोधत ते मिळवलं आणि ते नऊवारी साडी पाहिजे होती. तर ज्या दुकानात गंमत म्हणून सांगतोय ज्या दुकानात साडी घेतली तो म्हणाल कशाला पाहिजे डॉक्टर तुम्हाला. मी म्हणलं असं असं नाटकाचा प्रयोग आहे काय. तर त्या साडीची किंमत 1500 रुपये होती त्या काळात. 1500 रुपये म्हणलं ठीक आहे पण मला ही साडी पाहिजे म्हणून. तुम्हाला तुमचा किती एकच प्रयोग आहे ना म्हणला. तो प्रयोग करा आणि परत आणून द्या मला चालतंय म्हणून. नाही मला तुम्ही साडी मला विकतच घेऊ दे. पुढे त्या नाटकाचे सुद्धा 16-17 प्रयोग झाले आणि साडी कामी आली असं मला
1: वाटतं.
0: पण असं होणार
1: अनाहूतचा उल्लेख थोडासाच झाला पण मला महत्वाचा वाटतो कारण तुमच्या कला जीवनात अनाहूत नाटक खूप महत्वाचं आहे. देवस्मारक मंदिरनं ते नाटक केलं होतं आणि त्याचं एका रेकॉर्डसाठी पण तुम्ही अनेक प्रयोग केले.
0: तेव्हा 10 सलग प्रयोग करायचे एखाद्या नाटकाचे असं वेगळे पण होत.
1: ही कल्पना कोणाच्या मनात आली.
0: प्रथम मुकुंद पटवर्धननी कल्पना मांडली आणि मग रवी फलटणकर आणि चंद्रकांत धामणेकर यांच्या सहयोगाने ही तीनच पात्र होती अर्थात दिग्दर्शक मी होतो. आम्ही बसून ठरवलं की असं असं करायचं. मग ते साधारण 2.5 तासाचं नाटक मग 27 तासाचं एकूण होणार. 10 प्रयोग म्हणजे 2.5 तास प्रयोग 15 मिनिट इंटरवल परत सुरू. तर त्यावेळी मला असं वाटायला लागलं होतं म्हणजे त्याचा उद्देश सांगतो मी कलाकार म्हणून तुम्ही मेडिकली किती फिट असायला पाहिजे याचा एक विचार माझ्या मनात आला. त्यामुळे या तिघांचे मी टेस्ट घेतल्या आधी आणि सलग जर 27 तास स्टेजवर आहे ती माणसं तर त्यांना पाणी पण कमी पडणार. त्यांचा डाएट किती असायला पाहिजे त्यांना झोप नाही मिळणार. मग त्यांना क्रॅम्प्स आले तर काय करायचं. मग इलेक्ट्रोलाइटिक इम्बॅलन्स होऊ शकतो. अशा खूप विषय होते. म्हणजे एका पात्राचं तर ब्लड युरिया 20 वरनं स्ट्रेट 48 गेला होता कारण वॉटर लॉस तर होताच आणि त्याला पायात पेटके येणं वगैरे येत होतं तर ते मॅनेज करत राहणं. तर ह्या प्रयोगानंतर त्यांचे मी ECG काढले बरं का त्याच आणि ECG मध्ये काय फरक येतो का म्हणजे एक इंड्युरन्स असतोय पात्राचा तो कितपत असतो तर तो चांगलाच असतो कारण तो सगळं विल पॉवरवर चालतो. फिजिकल कॅपॅबिलिटी हा जरासा नंतरचा भाग असं कन्क्लुजन आलं माझं आणि त्यांनी ताकद लावून केलं आणि नंतर नंतर जास्तच फ्रेश होत होते. हे कसं काय झालं तर ते विल पॉवर आणि दुसरं म्हणजे पात्रांचे इंड्युरन्स काय जवळजवळ 4,500 ते 5,000 प्रेक्षकांनी त्या नाटक बघितलं.
2: नमस्कार
3: बोला.
0: रात्री 8 पर्यंत सगळे पेशंट बघितले.
3: हा बोला.
0: आणि मला सांगितलं असं तो म्हणजे माझा इंड्युरन्स मजा होती.
1: क्षेत्रातील लोकांचा फिजिकल फिटनेस हा अतिशय महत्वाचा घटक या नाटकाच्या दरम्यान तुम्हाला
0: आला.
1: खरं म्हणजे ती आजही गरज आहे.
0: 100% गरज आहे.
1: बरोबर आहे की नाही. की व्यावसायिक रंगभूमीवरचे लोक आता त्यांचे सतत प्रयोग चालू असतात पण हौशी रंगभूमीवरचे लोक ज्यांचं डायट कदाचित प्रॉपर नसेल आणि आपल्या तालमी त्याला काही वेळेची मर्यादा नसते त्यामुळे प्रयोगाच्या वेळी तो कलाकार अतिशय फिट पाहिजे.
0: बरोबर.
1: तो थोडासा जरी अनफिट असेल तरी प्रयोगावर त्याच्या भूमिकेवर परिणाम
0: नक्की होतो.

0: तुम्ही काय सल्ला द्याल की काय साधारण मिनिमम हेल्थ कॉशियस कसा असलं पाहिजे किंवा काय पाळलं पाहिजे?
1: म्हणजे प्रयोगाच्या वेळेचं वेगळं आणि तालमीच्या वेळेचं वेगळं. तालमी अत्यंत गंभीरपणे व्हावेत असं मला मनापासून वाटतं. तालमीमध्ये मोबाईल्स बिबाईल्स बंद. आत्ताही मोबाईल्स आल्यानंतर आम्हाला त्रासच व्हायला लागला खरं तर. पण मोबाईल्स बंद करून तालमी हे जरा अवघड वाटतं, पण तरी ते तशा असाव्यात असं मला वाटतं. अपेक्षा तरी असू देत नाही. तर पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा आम्हाला काही प्रश्न नसायचा. आणि माझी काय आता भूमिका नाही आहे म्हणून मी जर फिरून येतो असं नाही पाहिजे. आणि काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना शेवटी.
0: बरोबर.
1: शेवटी भूमिका तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमच्यात कुठली तरी एक कॅरेक्टर घालायची आहे ना मला, तर तुम्ही तिथनं नष्ट व्हायला पाहिजे मग मी काहीतरी भरणार त्यात.
0: बरोबर.
1: असंच आहे ना. म्हणजे ते समाधी लागल्यासारखं व्हायला पाहिजे त्याचं आणि ते रोज व्हायला पाहिजे. पीक पिरियड असतो तुमच्या हार्मोन लिहायच्या त्याची पण सवय असावी. म्हणजे समजा प्रयोगाची वेळ संध्याकाळी 7 ते 10 अशी असेल तर तालमीला संध्याकाळी 7 तुम्ही रोज सुरू व्हा. म्हणजे तुमचं एक क्लॉक बसतं. प्रयोगाच्या वेळी आधी एक अर्धा ते पाऊण तास तुमचं काहीतरी खाणं पिणं झालं पाहिजे. एवढंच पाहिजे की जिथं ढेकर नाही यायला पाहिजे. म्हणजे तेलकट बेलकट असं खाऊ नयेच हे पाळलंच पाहिजे. श्वासाचे त्यांनी व्यायाम करावेत सकाळी. मग हे प्राणायाम असेल किंवा साधे साधे व्यायाम करावेत की ज्याच्यात तुमची बॉडी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे.
0: कारण अनेक प्रकार असं की मला आता प्रयोग आहे काही खायला नको असं करतात अजूनही करतात.
1: हो हो.
0: पण ते चुकीचं आहे.
1: कसं होतं जेव्हा तुमच्या मेंदूत जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ने तुम्ही एखादी गोष्ट करता तर ब्रेन ही अशी गोष्ट आहे की जी ऍक्टिव्हेशनसाठी फक्त ग्लुकोज वापरते. दुसरं काही ते वापरच करू शकत नाही. तर ग्लुकोज कमी झालं म्हणजे हायपोग्लायसिमिया चुकून झाला तर तुमच्या मेंदूवर सगळाच परिणाम होतो. मेमरी जी नाटकासाठी गरजेची आहे, तुमचा व्हॉल्यूम तो गरजेचा आहे, सिक्वेन्सिंग आठवणं गरजेचं आहे, डायलॉग्स आठवणं, ही सगळी हायर सेंटर्स आहेत ना ती कॉम्प्रोमाइज होतात. आणि ती एकदा कॉम्प्रोमाइज झाली की नाटक खाली यायला लागतात. आणि मग तुमचा टेम्पो जसं पाहिजे जितकं पाहिजे ज्या जोशात पाहिजे तो जोश हरवून तुम्ही करायला लागता. तो हरवलेला असतो.
0: बरोबर.
1: म्हणजे मर्म हरवलं पण कम्प्लीट झालं. आणि म्हणजे मी मारून नेतो ऐनवेळी करतो हा आजार आहे नाटकाच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने म्हणजे मी नंतर घेतो नाटकात नंतर नाही, नाटकात फक्त आत्ताच हा धडा त्याला द्यायला लागतो. हे तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे.
0: बरोबर.
1: बरं इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचंय आणि मला ते करून दाखवायचंय, अशी त्यांची मानसिकता निर्माण करणं हे दिग्दर्शकाचंच काम असतं. काही वेळेला नो कॉन्फिडन्स म्हणून कॉन्फिडंट लेवलला आणतो, बऱ्याच चुका करत असतात, त्याही मी सहन करतो असं नाही पण मला माहीत असतात त्या चुका. तर त्यावेळी इतर टीम मेंबर्स असतात ते काही काही मतं देतात द्यायला, अरे असं कर तसं कर, तर त्यांना हे सांगता येत नाही की अरे डायरेक्टर आहे तो सांगतोय, ही पथ्य त्यांनी पाळली पाहिजे. ते सोपं करून सांगायला जातात किंवा हे चाललंय ना तो समोरचा माणूस बोलतोय मी ऐकून घ्यायचा आहे हे कळलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं ना की तुमच्यातलं मी हा फक्त भूमिका करण्यापुरताच जागा राहायला पाहिजे. समजा मी संभाजी महाराज करतोय तर माझ्यातलं मी फक्त संभाजी करण्यापुरताच पाहिजे. तुमचा रंग उतरवला की तुम्ही नॉर्मल माणूस व्हायला पाहिजे. एंट्री ही फक्त विंगीतनं आत येणं नव्हे, एंट्री ही एखाद्या कॅरेक्टरने तुमच्या शरीरात घेतलेली असली पाहिजे, ती खरी एंट्री. मग हे सगळं मला पटत नाही की मी बेभान झालो होतो मला भान राहिलं नाही, म्हणजे तो खरा नाटकातला माणूस नव्हे असं मला वाटतं.
0: हौशी रंगभूमीवरचाच एक विषय चालू आहे म्हणून प्रश्न असा विचारा वाटतो की राज्यनाट्य स्पर्धेत आपली सुरुवात कशी झाली?
1: BM चौगले सर, म्हणजे मी कॉलेजची माझी नाटकं ते बघायला यायचे. असतची त्यांनी आयडिया काढली प्रथम. बसूया म्हणले, म्हटलं मला जमायचं अवघड आहे स्पर्धेतलं, मला काय माहिती तुम्ही बाकी काय करू नका म्हणले, ते आपण करायचंच आहे. मग ते केलं आम्ही. तर स्पर्धा म्हणजे काय मला माहीत नव्हतं त्याच्या आधी, पण स्पर्धेत काय करायला पाहिजे मी अनुभव जो घेतला तो 3 पैशाचा तमाशात घेतला.
0: स्पर्धेचं गणित,
1: गणित आर्थिक नव्हे, गणित असं. तर स्पर्धेचं गणित काय ते मला कळलं. मग त्याच्यात काव्य पाहिजे, संगीत.

0: पाहिजे, लाईटचा इफेक्ट सुंदर घेता यायला पाहिजे, नेपथ्य आकर्षक असलं पाहिजे. काही वेळा अनावश्यक जरी वाटलं तरी लोकांसाठी मारून घ्यायला असं पण काही करायला लागतं. तर ते सगळं त्यात मी करून बघितलं आणि त्यात यशही मिळालं. म्हणजे नाटक झाल्यानंतर पहिलं कुठलं, तीन पैशाचा तमाशाच, अशीच चर्चा होती थिएटरमध्ये, बाकी चर्चा नव्हती. हे असं जेव्हा अनुभवलं तेव्हा त्याचं गणित घडत घडत मी, मग अनाहूतचा प्रयोग झाला माझा, हे पण नाटक पुढं गेलं माझं वृंदावन. म्हणजे मध्ये मी 4-5 वर्ष गॅप होती माझी, पण बरीच नवीन मुलं मला भेटली आणि ते तुम्ही करायला पाहिजे, मग मी त्यात इन्वॉल्व्ह झालो. पण
1: विषय ऐकल्यावर वाटलं
0: मला की काहीतरी वेगळं लिहिलं आहे, मग मी ते घेतलंच. आणि मग तालमीला जायला लागल्यानंतर जी इन्व्हायरमेंट वाढत चालली त्यात आणि नाटक दिसायला लागलं, खोलायला लागलं. आणि शेवट काहीतरी बदलायला पाहिजे, इरफानच्या परवानगीने तोही मी बदलून घेतला, इरफानलाही तो अपील झाला, त्याने अत्यंत मोठ्या मनाने ते स्वीकारलं, कारण त्याने ते लिहिलेलंच होतं. त्याचंही मत असं झालं की ह्याच्यात खूप स्पेसेस त्यालाही सापडत होत्या, कारण तो बसवण्याच्या प्रोसेसमध्ये आला होता. इट वॉज अ वर्कशॉप फॉर द टीम, इव्हन मला सुद्धा खूप शिकायला मिळालं. म्हणजे नवीन माणसानं करत असताना, एस्टॅब्लिश माणसानं काय करायचं हे सगळं करत होतो मी. त्यांचा उत्साह, आता बऱ्याच विधवा वगैरे होत्या त्यात. एक मुलगी एक तालमीमध्ये आली आणि म्हणली सर एक काम, म्हणलं काय बोल, तर आज मी कुंकू लावलं तर चालेल का तालमीला, म्हणलं का आज काय, नाही आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. म्हणजे ही इन्व्हॉल्वमेंट मला दिसली त्यांच्यात, नाहीतर त्या विधवा पांढऱ्या साडीमध्ये येणं रोज त्यांनी जसा की प्रयोग आहे अशाच तालमी करत होतो आम्ही. आणि मी इंटरफिरन्स न करता नोट डाऊन करून तो प्रवेश घ्यायचो आणि त्यातले बारकावे सगळे सांगायचो.
1: बरोबर,
0: अशा पद्धतीने लेअर बाय लेअर जेव्हा जायचो तेव्हा खूप जास्त चांगला येईल येतो. म्हणजे आज एक लेवल दिली, उद्या ते इम्प्रोवायझेशन हळूहळू, म्हणजे अशी कलर्स भरायला पाहिजेत. एस्टॅब्लिश नट काय असतात, ते त्यांच्या प्री एफेक्टेड आयडियाज घेऊन येतात. मला संहितेच्या दृष्टीने त्यांच्यातले नको असलेले भाग काढून टाकायला लागतात, म्हणजे कोरीव काम जास्त होतं ते. आणि ज्या कोऱ्या पाट्या आहेत नटांच्या त्याच्यात मला रंग भरायला लागतात, ते जरा सोपं असते, कारण त्यांच्यात इगो कमी असतो, शिकायची इच्छा असते. एस्टॅब्लिश्ड नट हा शिकलेलाच असतो, त्यामुळे त्यांना हँडल करण्यासाठी इगो क्लॅश न होऊ देता, म्हणजे इथं डायरेक्टर म्हणून कम्युनिकेशन स्किल काय असते त्याचा मी अनुभव घेतला.
1: असा काही अनुभव आला आपल्याला?
0: हो, म्हणजे कुठेतरी मुली वगैरे असलेल्या एकांकिका बसवत हो, तर एक कृष्णाची भूमिका करणारा कॅरेक्टर, तर मी सांगितलं म्हणजे कृष्ण म्हणजे काय असतो, कसा असतो, हे सगळं सांगितलं. त्यांनी मला कडकन सांगितलं एकदम, की पोरीबाळींवर इम्प्रेशन मारायला तुम्ही सांगताय काय मला.
1: बर,
0: म्हटलं तसं काही संबंध नाही, काय असेल ते मला आत नेऊन सांगायचं. म्हटलं इतकं एक बरं नाही, पण हे मी त्यांनाही सांगितलं.
1: अच्छा,
0: हो बर, ओके, आय विल फॉलो दॅट, मी तुझं हे फॉलो करेन. याचा अर्थ मला एक कळलं की व्यक्ती म्हणून हा अजून तो व्यक्तीच आहे, कॅरेक्टरमध्ये गेलेला
1: नाही
0: आणि जाऊ शकत नाही. म्हणजे नट म्हणून तो खाली गेला, मी काय शिकायचं आहे, म्हणजे आय एम अलाविंग माय सेल्फ, सबमिटिंग माय सेल्फ टू द कॅरेक्टर, हा त्यांच्यात भिनवायला लागतंय. ते एकदा भिनलं की नाही मग ते करायला लागतात. बऱ्याचदा पहिले 15-20 दिवस वाचनात अडकलेले असतात, ते त्यांच्या जागा शोधत असतात, मी त्यांना चेस करत असतो. ते कुठं अडलेलं मला कळलं की मी तेवढे नुसती चर्चा करतो. आणि मला असंच वाटतं, पूर्वी मी बसवायचो जे ते असं असं कर, हा हात असंच कर, इथं चालव, 3 स्टेप चालव, पण मला असंही लक्षात आलं की ती थोडी मशीन्स होतात त्यांची, ती होऊ दे नाही द्यायची,
1: मेकॅनिकल
0: नाही व्हायला पाहिजे. मग मग ह्यांच्यातनं काढायचं म्हणजे काय करायचं, मग त्यांच्याशी कॅरेक्टर सगळे डिस्कस करायचे की अरे मला असं असं अभिप्रेत आहे बरं का, म्हणजे मी सांगतो आणि तू ऐकतोयस असं न ठेवता आपण दोघं म्हणून त्यात काय करू शकू. म्हणजे इट्स नॉट मी, म्हणजे माझ्यात इगो नाही आहे, तुझ्यातही ठेवू नकोस,
1: वी म्हणून काम करू,
0: वी म्हणून काम करू, नॉट मी वी. असं जेव्हा ते जमाय लागलं आणि बऱ्याचदा त्यांच्या वैयक्तिक काही प्रश्न असायचे, अडचणी असायचे, त्यातही मी लक्ष असायचो. डॉक्टर असल्यामुळे त्यांनी मला शंका विचारणं किंवा प्रश्न विचारणं ह्याचं मला उत्तर देणं सोपं असायचं. आणि खरोखर कम्युनिकेशन स्किल्स जी म्हणतो त्याचा मला तिथं उपयोग आणि माझं शिक्षणही झालं. त्याचाच उपयोग मग अशी म्हणलं त्याप्रमाणे पेशंटशी बोलतानाही झाला, कारण समोरच्या माणसाचा इगो

0: डिस्टर्ब न करता मला जे पाहिजे ते त्याच्यातनं काढून घेणे हे जमायला लागलं.
1: इथे शाळा मृत्यूच्या काय आठवणी आहेत?
0: अरे वा, फार फार छान. एक म्हणजे कानेटकरांचं लेखन हे खरं माझ्या दृष्टीने अत्यंत कॅल्क्युलेटेड असा लेखक.
1: त्याच्या आधी ऐतिहासिक नाटक कधी बसवलं होतं?
0: त्याच्या आधी ऐतिहासिक मी बसवलं नव्हतं,
1: त्यामुळं
0: मला मजा आली. हा म्हणजे असं आहे ना की बाकीच्या कॅरेक्टर्स मला पाहिजे तसे डिफाईन करता येतात, डिझाईन करता येतात. इथं ते फ्रीडम नव्हतं. म्हणजे संभाजी हा संभाजीसारखाच दिसला पाहिजे, संभाजीसारखाच वागला पाहिजे, औरंगजेब हा औरंगजेबासारखाच असला पाहिजे, ते फ्रीडम नव्हतंच. तेव्हा जे पाहिजे ते त्या पद्धतीत त्या चौकटीत बसवणं. पण मी नाटकाची अख्खी ट्रीटमेंट करत असताना वेगळा विचार केला त्याच्यात. वतनदारीसाठी त्यांच्या पाठीला लागलेल्या म्हणजे त्रास देणाऱ्या 32 सरदारांचे त्यांना संपवले. पण त्यांना कुठेतरी असं लक्षात आलं की आलं असावं म्हणजे की एवढं करून सुद्धा माणसं काही बदलत नाहीत, मग असं काहीतरी व्हायला पाहिजे की ज्यामुळं माणसांना धर्म हा विषय ते लक्षात घेतील आणि त्यावर हुकून त्यांचं काहीतरी आचरणात बदल. त्यांनी जे बलिदान दिलं तो जो उद्देश होता, महाराज मोठेच होते आणि ते मोठे दिसले पाहिजेत असं मला वाटत होत. म्हणजे त्यांनी केलेल्या त्यागाची उंची इतकी अफाट होती की ती दिसलीच पाहिजे. तर मी तसं प्रेझेंट केलं होतं आणि ते एवढे हाल अपिष्ट सोसून त्यांनी धर्म बदलला नाही, त्यांच्या त्या वागणुकीतनं त्यांनी दिलेला तो मेसेज आहे तो मला दाखवायचा होता. तो मी दाखवला.
1: दिग्दर्शन करताना हाच विचार सतत तुमच्या मनात होता की हे मला काय दाखवायचं?
0: अगदी नक्की होत. एका धर्मनिष्ठ माणसाने केलेला त्याग, समर्पण, बलिदान, त्याची उंची काय ते दाखवायचं होतं. तसंच ऐतिहासिक नाटक करण्याची माझी एक खुमखुमी होती, ती पण त्या निमित्ताने पूर्ण झाली. बरं व्यावसायिक पण गेलं, म्हणजे जवळजवळ बुकिंग इतकं छान मिळायचं. पण ती सगळी कृपा महाराजांची. आणि आणखीन एक मला आठवण सांगावीशी वाटते की टाकळीकरांनी औरंगजेब छान उभा केला होता. संभाजी तर अप्रतिम व्हायचा. इचलकरंजीला एक प्रयोग लागला होता आणि त्यांना बेल्स पालसी म्हणजे चेहऱ्याला एक थोडंसं पॅरालायसिस झाल्यासारखं औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या पात्राला झालं. 6 दिवसाचा वेळ होता माझ्याकडे, तर दिवसभर दवाखाना करायचा आणि संध्याकाळी 6 पासून रात्री 1 पर्यंत तालमी करायच्या. असं 6 दिवस मी औरंगजेब पाठ केला आणि इचलकरंजीच्या प्रयोगात मी औरंगजेब केला. कारण त्यावेळी सुद्धा 65,000 बुकिंग झालं होतं. म्हणजे तो अनुभव फार, म्हणजे काही वेळेला असं होतं ना की तुम्ही दिग्दर्शक म्हणून जरा पडद्याच्या दूर असता, विंगेत फिरता, इकडं करता, पण परत स्टेजवर अशा वेळी जायला लागणं ही फार मोठी परीक्षा असते असं मला जाणवलं. नट म्हणून आपल्या क्षमता काय आहेत ते एकदा बघितलं पाहिजे. मग मी स्वामी या देहाचा,
1: मी त्या विषयाकडे देणार होतो.
0: बर.
1: कारण ती जी भूमिका आहे ती पण वेगळी होती. त्याच्या आधी मला असं वाटतं की तुम्ही दिग्दर्शक म्हणून समोरून नाटक बघता आणि जेव्हा तुम्ही स्टेजवरनं समोर बघता मानसिक ते खूप फरक आहे.
0: खरंच फरक आहे. मी स्वामी या देहाचा म्हणजे इच्छामरण हा विषय होता. जेव्हा नाटक लिहिलं गेलं तेव्हा तो विषय तसा म्हणजे आता परवाचं वर्डिक्ट जे आले त्याप्रमाणे बदलायला लागले असेल, पण तेव्हा तो काळ वेगळा होता. तर त्याच्यामध्ये मी जी पेशंटची कॅरेक्टर केली तो वरनं पडतो 60-65 फुटावरनं आणि त्याच्या मानेखालचा सगळा भाग हा अचेतन झालेला
1: आहे,
0: त्याला संवेदना नाही, हलवता येत नाही. तर संपूर्ण तेवढा 2.5 तास 2.75 तास व्हीलचेअरवर किंवा आयसीयूत. त्यामुळं अभिनय करत असताना फक्त चेहरा आणि स्पीच, हातपाय हलवायचेच नाहीत कारण त्याला पॅराप्लेजिया झालेला आहे. नो मुवमेंट इज अ बॉडी लँग्वेज. त्यामुळे फक्त चेहरा आणि चेहऱ्यावर सतत ते कारुण्यही दिसलं पाहिजे, पेशंटची वेदनाही दिसली पाहिजे,
1: असहाय्यता पण आहे,
0: असहाय्यता होती, हे सगळं असं गोळा होऊन यायचं. आणि मला तो जगवणारा डॉक्टर विवेक देशपांडेने तो केला होता आणि रवी कुलकर्णीने वकिलाचं काम केलं होतं. ती म्हणजे छान होती ती. तो डॉक्टर मला जगवायचा प्रयत्न करतोय आणि मला मारायचं आहे, तर मी म्हणतो की मला मरू दे, काय माझा आता उपयोग नाही. तर डॉक्टर म्हणतो की तुला जगवणं हे माझं कर्तव्य. मग मी माझ्या त्या वकील मित्राला बोलवतो आणि सांगतो की मला मरायचं आहे. काय तो म्हणतो सोपं आहे, लिगली मला या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची नाही, माझ्या इच्छेविरुद्ध तू ट्रीटमेंट देऊ शकत नाहीस असं म्हणता येतं.

0: तर तसं एक ॲफिडेव्हिट करूया म्हणतो आपण, आणि तो वकील करतो ॲफिडेव्हिट. मग ते कोर्टाचा सीन आम्ही फक्त ह्याच्यातच घेतल्यासारखं घेतलं साऊंडमध्ये, आणि तो सोडून जातो तिथे. मग आणि माझी ट्रीटमेंट संपल्यानंतर मी मरणार असंच होतं, तर माझा मृत्यू झालाच असं होतं. तर मी माझं एक इच्छापत्र लिहिलेलं असतं, तर माझी सगळी प्रॉपर्टी जी आहे ती मी त्या डॉक्टरच्या नावाने लिहून दिली, आणि एक 500 रुपये वकिलाची फी दिली असं मृत्यूपत्रात होतं. आणि ते इच्छा म्हणल्यावर त्याचं खूप छान भाषण अनिल बर्वेनी केलं.
1: तुम्ही आता म्हणाल की आपल्याला फक्त चेहऱ्यावर एक्सप्रेशन त्या नाटकात तुम्हाला त्या भूमिकेत दाखवायचे होते, आणि एक्सप्रेशन आपल्याला सिनेमा असता किंवा कॅमेरा असता क्लोजमध्ये दाखवला असता. 26व्या 27व्या रांगेपर्यंत मी चेहऱ्यानं बोलतोय हे लोकांना कळण्यासाठी त्या भूमिकेचा तुम्ही कसा विचार केला किंवा तुम्ही काय मेहनत केली?
0: म्हणजे मला मानेच्या वरती हलवणं हे शक्य होतं, तर माझ्या डोळे मिटणं आणि उघडणं, तसंच मानेला एक मुवमेंट सुरू ठेवणं, ह्याच्यावरनं तेवढी बॉडी लँग्वेज मी दाखवू शकतो. आणि नेहमीपेक्षा जराशी लाऊड एक्सप्रेशन द्यायला लागायचे हे मात्र नक्की आहे. म्हणजे रडायचं असेल तर आवाजातनं रडू नकोस, पण चेहऱ्यावरनं जे आपले मॅलर मसल्स म्हणतो किंवा नेझोलेबल फोल्ड्स त्यांना उचलून घेऊन रडणं हे इफेक्टिव्ह होतं स्टेजवर. तर ते मी करायचो तेव्हा. पण माझी कणखरताही होती मानसिक, ती दाखवताना मी नजर वरती उचलायचो आणि लाईट अरेंजमेंट अशीच ठेवली होती की माझे डोळे दिसावेत. अर्थात ते माझं काही स्किल नव्हतं, लाईट वाल्यांचं ते स्किल होतं, पण त्यांनी मला त्याची कल्पना होती की हा लाईट असा असं घ्यायचा. दिग्दर्शक म्हणून नट म्हणून लाईट कसा घेतात हे मला माहीत होतं, त्यामुळं तो लाईट मी घेऊ शकत होतो. फक्त त्याची अरेंजमेंट इतकी करायला लागली की मग मी आयसीयूत असताना किंवा चेअरवर असताना मला हलायला परवानगी नव्हती, तेव्हा स्पॉट स्पेअर ठेवणं इमर्जन्सीत तर खुर्ची नीट नाही लागली तर हे सगळं त्यांनी विचार केला, पण मला लक्षात घेऊन केला तो, याला महत्व. त्यामुळे डोळ्यांवर खूप आणि मानेवर त्याचा विचार मी तो पोचवू शकलो असं मला वाटतं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत आहोत, पण वेळेअभावी आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयर आता निरोप द्या. नमस्कार.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
3: मन की बात, मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात, रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता, आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद मन की बात मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी रात्री 8 वाजता. तेव्हा जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आकाशवाणी एक असं माध्यम जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यातही

0: गणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आज आपण उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला वादन ऐकणार आहोत.

श्रोत्यांनो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण उस्ताद झाकीर हुसेन यांचं तबला वादन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.